0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या

0: व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर PV वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज 9:00 या पुनःप्रसारण 9:00.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, आषाढ शुद्ध तृतीया आणि चतुर्थी, अर्थात 17 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र. आज गुरु लोप पावत आहे. आज विनायक चतुर्थी आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज तरडगावहून निघणार आहे आणि पालखी मुक्कामी फलटण इथे पोहोचणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडी इथून निघून अथुर्णे इथे मुक्कामाला पोहोचणार आहे. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं अभंगरूपी सुविचारधन. संत श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या एका अभंगात नामाच्या महत्वाविषयी सांगताना म्हणतात, नाममाळा घे पवित्र अंती हेची शस्त्र, राम हा महामंत्र सर्व बाधा निवारी, भव कर्म विख राम नामी होय चोख, भव व्यथा दुःख पुढे सुख उपजेल, माळा घाली हेची गळा घे अमृताचा गळाळा, होईल वैकुंठी सोहळा रामकृष्ण उच्चारणी, ज्ञानदेवी माळा केली सुखाची समाधी साधिली, जिव्हा उच्चारणी केली अखंड हरिनाम. याचा अर्थ, नाम जपण्याची माला पवित्र असून राम नाम हा महामंत्र आहे, अंतकाळी हेच तुमचं शस्त्र आहे, सर्व बाधांचं निराकरण हे नाम करतं, भवकर्मांचं विष नाममंत्राने चोख म्हणजे कर्म शुद्ध करतं, हेच नाम भवदुःख आणि व्यथा हरण करून सुख देतं. गळ्यात नाममंत्र मंडित माळा आणि मुखात सतत रामकृष्ण नामाची गुळणी घेत राहिलं तर त्याच्यासाठी वैकुंठात सोहळा होईल. मी रामनामाची माळ केली ते नाम अखंड मुखात उच्चारत होतो, त्यामुळे सुखाची संजीवन समाधी देवाला द्यावी लागली, असं माऊली सांगतात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 17 जुलै. गुरुने सांगितलेलं साधन अनन्यतेने सांभाळावं. एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेलं. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही. तशासारखं आपलं झालं आहे. आपण इथे कशाकरता आलो हेच विसरलो आहोत. खरं म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा करत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार, आणि जे सुख मिळतं तेही अंती खोटंच ठरतं. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो, तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित असतं. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील, कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनानं केलेलं साधन आपल्याला बरं वाटतं, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं झालं. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरं असं वाटू लागतं. गुरु तरी नाम हेच सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरं आहे. गुरुने सांगितलेलं साधन पतिव्रतेसारखं निष्ठेने पाळलं पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असं मानते, त्याप्रमाणे आपण आपलं साधन सांभाळलं पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असं होतं आणि त्यामुळेच त्याला खरं सुख होतं. कुठेतरी आपलं प्रेम असावं, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाणं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर किशोरी आमोणकर यांचा.

पर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। राजेसाहेब स्वामींच्या चरणांशी बसले होते। त्यांनी देवांसाठी उगाळलेलं चंदन हातात घेतलं आणि स्वामींना लावलं, त्यांची पूजा केली। स्वामी राजावर प्रसन्न झाले। झोपाळ्यावर राजाला आपल्या शेजारी बसवलं। झोपाळा आपोआप झुलू लागला। झोक्याला गती आली। राजाच्या लक्षात आलं, सर्वत्र चंदनगंध पसरलेला आहे। मघाचा उंदीर स्वामींसमोर येऊन उभा आहे। स्वामी झोपाळ्यावरून उतरले। उंदीर स्वामींच्या चरणांशी आला। पुढले दोन पाय त्याने स्वामी चरणांशी ठेवले। आपली शेपटी वर करून स्वामींना त्याने आनंदाने अभिवादन केलं। आणि अचानक उंदीर मनुष्यवाणीत बोलू लागला, स्वामी, सेवकाच्या हातून माझा मृत्यू घडला, आपण मला जीवदान दिलं, वाटतं तुमची आजन्म सेवा करावी, पूजा करावी, परंतु मी उंदीर, माणसासारखी मला पूजा करता येणार नाही, तुम्ही मला मानवी आयुष्य मिळेल असा आशीर्वाद द्या, म्हणजे मला तुमची सेवा करता येईल। स्वामी मंद हसले, म्हणाले, उंदरा, तुझा मृत्यूक्षण जवळ आला होता, परंतु तो मी थोडा लांबवला। कारण एकच, मला तुझे मागचे जन्म तुला सांगायचे होते। हिमालयात मी वावरत असताना तू माझ्याजवळ हरिणीच्या रूपात होतास, माझ्याजवळ तू बागडत राहायचास, त्यानंतर तू मानवी जन्म घेतलास आणि गणेशाची पूजा केलीस। गणेशाचं वाहन व्हावं म्हणून तू ह्या जन्मी उंदीर झालास। राजवाड्यात तू ह्या देवघरातच वावरत राहायचास, मला वाटलं तुला मोक्ष मिळावा, परंतु तू म्हणतोस की तुला माझी सेवा करायची आहे, तुला मानवी जन्म निश्चित मिळेल, तो मात्र तुझा शेवटचा प्रवास। तू मोठा होशील तेव्हा माझी अवतार समाप्ती झाली असेल, तू अक्कलकोटातच राहशील आणि माझ्या पादुकांची सेवा करशील। स्वामींनी उंदराच्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला। आश्चर्य म्हणजे उंदराच्या मुखातून शब्द उमटू लागले, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। उंदराने डोळे भरून स्वामींकडे पाहिलं, पुन्हा पुढले दोन्ही पाय जुळवले, नमस्कार केला आणि पुन्हा देवघरात निघून गेला। देवघराच्या दिशेने उंदराच्या पायाचे चंदन ठसे उमटले होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही मनाशी एक संकल्प करा की मला फक्त भगवंताचाच सहवास हवा आहे। त्यासाठी त्याच्या नामात अखंड रहा, त्याचाच ध्यास घ्या। आयुष्यात एक क्षण असा येईल की भगवंत अस्तित्वाची चाहूल तुम्हाला आपोआप लागेल। नामाची शक्ती वाढली की मग आनंदाचा प्रदेश विस्तारत जातो। ह्या विस्तारलेल्या आनंद प्रदेशातच भगवंत अस्तित्व वावरत असतं। म्हणून प्रत्येक साधक भक्ताने नामस्मरणात रममाण होण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, एवढंच माझं सांगणं आहे।

श्री स्वामी महिमा स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा

0: www.sanskritbhara.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर महर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक यांचं व्याख्यान.
1: सूर्याच्या ग्रहणाचाही त्याने अभ्यास केलेला आहे. अत्री ऋषीने हा जास्त अभ्यास केलाय आणि ते ग्रहण कशामुळे लागतं हे त्यांनी सांगितलंय, स्वरभानुमुळे. स्वरभानूचा अर्थ आत्तापर्यंत कुणालाही नक्की कळलेला नव्हता. स्वरभानू म्हणजे राहू हा अर्थ घेतला, राहू म्हणजे एक राक्षस अर्थ घेतला आणि राक्षस तो सूर्याला गिळतो असं भाविकपणे अर्थ लावला गेला. वेदामध्ये असा भाविकपणा नाही. ऋग्वेदात स्पष्ट सांगितलंय की सूर्यग्रहण या कारणामुळे घडतं, भाविक लोक त्याचा अपलाभ घेतात. हे प्रत्यक्ष टीका अत्री ऋषींनी केलेली आहे, हे लक्षात घ्या. अत्री ऋषींनी हा फार अभ्यास केलेला होता, त्यांनी स्वरभानू हा शोधून काढलाय शब्द. स्वरभानू याचा अर्थ आता मी तुम्हाला स्पष्ट करतो, म्हणजे लक्षात येईल. स्वर म्हणजे स्वर्ग म्हणजे आकाश, भ म्हणजे प्रकाश आणि अणु म्हणजे प्रकाशाच्या मागोमाग जाणारी, अनुचरण करणं, अनुसरण करणं, हा जो अनुशब्द आहे तो अनुयायी या शब्दातच आहे. पाठीमागून जाणारा तो अनुयायी. तसं भच्या पाठीमागून म्हणजे तेजाच्या पाठीमागून जाणारं जे कुणी ते स्वरभानू. आकाशामध्ये तेजाच्या पाठोपाठ जाणारी जी कुणी असेल ती स्वरभानू. कोण असं जातं तेजाच्या पाठोपाठ? सावली. जिथे तेज असेल आणि एखादी वस्तू असेल तिथे सावली असतेच. सावली नाही असं कुठेही होत नाही, तशी ती आकाशामध्येही असते. त्या सावलीला स्वरभानू हे नाव दिलंय आणि आज सायन्सनी मान्य केलंय की ग्रहण लागतं हे या सावलीमुळेच लागतं. सूर्यग्रहण केव्हा लागतं? सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो त्यावेळी सूर्याला ग्रहण लागलं असं समजतो. सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र आला म्हणजे सूर्याच्या त्या तेजामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ज्या भागात ती सावली पडलेली असेल तिथे सूर्याला ग्रहण लागलं असं दिसतं. किती खोल ज्ञान या अत्री ऋषीने मिळवलं दिसतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यांनी हेही सांगितलं की हे जसं पृथ्वीवरून दिसतं तसं सगळ्या भुवनांवरून म्हणजे सगळ्या ग्रहांवरून सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसतं. पृथ्वीवरून जसं दिसेल तसं मंगळावरूनही सूर्यग्रहण दिसेल आणि त्याचं कारण स्वरभानू हेच असेल हे अत्री ऋषीने ठामपणे सांगितलेलं आहे. हा ग्रहणांचा अभ्यास केला त्यांनी, कारण शोधून काढलं. हे मात्र या जगात मीच पहिला माणूस स्वरभानूचा नेमका अर्थ उलगडून दाखवला. त्यातल्या शब्दांसकट शब्दांच्या अर्थावरून हे मी उलगडून दाखवलो. आता हे जसं त्या ऋषींनी केलं तसं सूर्यग्रहणाचा इतका अभ्यास केला की खग्रा सूर्यग्रहण सुटताना सूर्याचा तेजस्वी नेत्र दिसतो असं म्हटलंय. आज खगोलशास्त्रात आणि त्याच्या आधारावरून लिहिलेल्या वृत्तपत्रातल्या लेखांमध्ये डायमंड रिंग वर्णन केलेले दिसते. ती डायमंड रिंग म्हणजे सूर्यनेत्र हे अगदी स्पष्ट दिसतं आणि त्याची वर्णनं ह्याच्यामध्ये वेदामध्ये छानपणे केलेले आपल्याला आढळतात. या वेदांनी दिशा निश्चित केलेल्या आहेत. प्राची म्हणजे जिथून सूर्य वर येतो ती प्राची, त्याला पूर्व आपण असं म्हणतो. व्याख्या अशीच आहे, पृथ्वीवर उभं राहून बघितलं असताना ज्या दिशेतून सूर्य वर आलेला दिसतो ती प्राची किंवा पूर्व. तसं उभं असताना पाठीमागे असते ती पश्चिम, त्याला प्राची आणि प्रतीची असं म्हटलंय. अशा स्थितीत आपल्या उजव्या हाताला असते ती दक्षिण आणि उरलेली ती उदीची म्हणजे उत्तर. उत्तर म्हणजे उरलेली अशा अर्थाने आहेत. ह्या चार दिशा झाल्या. आज उत्तर म्हटलं की फक्त एक आपण होका यंत्र वापरून मानतो ती उत्तर असं मानलं जातं. वेदकाळी होका यंत्र वापरली जात नव्हती तरी सुद्धा त्या उत्तरेची तीन तऱ्हा त्यांनी वर्णन केल्या आहेत. एक उत्तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभं राहिल्यावर जी डावीकडे दिसते ती उत्तर. शिवाय ध्रुवाची दिशा म्हणून त्यांनी वेगळी दिली आहे, म्हणजे उत्तर ध्रुव ज्या दिशेला असतो ती ध्रुवाची दिशा आणि डोक्यावरची दिशा ही आणखीन वेगळी. आज होका यंत्राने जी दिसते ती उत्तर ध्रुवाची दिशा दिसत नाही, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाची दिशा दिसते. ध्रुव ताऱ्याची दिशा वेगळी असते आणि हे या ऋषींना माहीत होतं की ध्रुव तारा बदलतो, म्हणून ध्रुव ताऱ्याची दिशा वेगळी, उत्तर दिशा वेगळी आणि डोक्याची दिशा वेगळी. हे तीन भाग या लोकांनी केले. मी किती सूक्ष्म अभ्यास करत होते हे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. हा इतका खोल अभ्यास केल्यावर साहजिकच त्यांनी अर्कज मास निर्माण केले. चांद्रमास आता तुम्हाला सांगितले, सूर्याच्या आधाराने निर्माण केलेले ते अर्कज किंवा ऋतूंच्या आधाराने निर्माण केलेले आर्तव मास. या दोन आर्तव मासांचा ऋतू असतो हे त्यांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे. आर्कज किंवा आर्तव ही दोन्ही नावं त्याला वापरलेली आहेत. आता हा जो अभ्यास या लोकांनी केला त्याच्यात त्यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलंय की हा जो सोम म्हणजे चंद्र हा याच्यापेक्षा आदित्य जास्त बलिष्ठ असतात. चंद्रापेक्षा पृथ्वी जास्त मोठी आहे आणि चंद्र नक्षत्रांच्या मांडीवर खेळत असतो. आता इथे बघा त्यांनी आदित्य म्हणजे सूर्य फार मोठा आहे बरोबर ओळखलं होतं, चंद्र अगदी छोटा आहे. चंद्रापेक्षा पृथ्वी मोठी आहे हेही त्यांनी ओळखलं होतं, हेही दिसतं. आणि चंद्र हा त्या ऋताच्या मध्ये असलेल्या ताऱ्यांवरून त्याचं स्थान ओळखले जातात हेही त्यांनी ओळखलं होतं, हे दिसतं. आता सूर्याला त्यांनी महत्व दिलंय कारण तो देवचा उद्धारक असं म्हटलंय. देव म्हणजे द्यूलोक. आता आकाशाचे पुन्हा भाग पडतात. आकाश म्हणजे व्यक्त न होणारं काहीतरी आहे, तत्व पंचमहाभूत हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण आकाश म्हणजे आभाळ असं जर आपण म्हटलं तर त्याचे पुन्हा भाग होतात. त्यातला देव म्हणजे द्युतिमान असलेला भाग तो देव. कशाला द्युतिमान म्हणायचं? सूर्याच्या प्रकाशामुळे जो उजळून निघतो अशा भागाला द्यूलोक असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून द्यूलोकाचा उद्धारक सूर्य असं त्यांनी सांगितलेलं आहे. भूमीला त्यांनी सत्य म्हटलंय कारण या भूमीवर पृथ्वीवर जे जे काही असतं ते असतं, सतत असतं. भूमी सतत राहणार आहे, त्याच्यावर ज्या वस्तू असतात त्या सतत राहणार आहेत म्हणून त्याला सत्य म्हटलंय. आकाशात जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्र असणाऱ्या भागाला त्यांनी ऋत असं म्हटलेलं आहे. ऋत असं म्हणण्याचं कारण म्हणजे सत्य आणि ऋत या दोन शब्द आहेत. आपण मराठीत किंवा संस्कृतमध्ये काही लोक एका अर्थाने समान अर्थी शब्द वापरतात, सत्य आणि ऋत एकच. तसं नाहीये. सत्य म्हणजे चिरंतन असणारं, न बदलणारं, आणि ऋत म्हणजे बदलणारं. ते खरंच असतं पण बदलत असतं म्हणून त्याला ऋत. आकाशातली नक्षत्र हालतात म्हणून ऋत आहेत, नष्ट होणार नाहीत, म्हणजे असतात सत्य तरी पण हालतात म्हणून त्याला ऋत असं म्हटलेलं आहे. हे इतका खोल अभ्यास या वेदातल्या ऋषींनी केलेला होता हे आपल्याला दिसतं. आता चंद्राचं सांगितलं त्यात ते म्हणतायत की दिवाचा आश्रित आहे. चंद्र हा दिवाचा आश्रित आहे. दिव म्हणजे आकाश. आकाश कुठलं? जे पृथ्वीच्या वर कुठेही पसरलेले ते तिथे हा चंद्र असतो. तो नक्षत्रांच्या मांडीवर खेळत असतो. म्हणजे चंद्र असतो तो भाग दिव, त्याच्या मागे ऋत, तिथे नक्षत्र आहेत. आणि द्यूलोक हा सूर्यामुळे उजळलेला भाग म्हणजे द्यूलोक. इतक्या व्याख्या या ऋग्वेदातल्या लोकांनी केल्यात. आणि हा अभ्यास करताना त्यांनी हेही सांगितलं की जिथे जिथे पृथ्वी असते तिथे तिथे द्यूलोक असतो, आणि द्यूलोक असेल तर पृथ्वी असलीच पाहिजे. म्हणून द्यावा पृथ्वी अशी जोडी त्यांनी सांगितली आहे. आणि हेही सांगितलंय की हे दोन परस्परांची उदक उपभोगतात. आकाशातलं म्हणजे द्यूलोकातलं पाणी पृथ्वी उपभोगते आणि पृथ्वीचं पाणी आकाशामध्ये जातं हे आज आपल्याला माहिती आहे. बघा, समुद्राच्या पाण्याची वाफ होते ना, आकाशात जाते, तीच पाऊस रूपाने खाली पडते. म्हणून पाणी इकडून तिकडे जात असतं हे वेदामध्ये या लोकांनी शोधलं होतं. आज आपल्याला शिकवतात हे युरोपियन लोकांनी हे शोधलं. म्हणून भूगोलाच्या किंवा या सायन्सच्या पुस्तकात नेहमी असं शोधलेलं विधानं केलेली आपल्याला आढळतील. या सूर्याचा अभ्यास केला, प्रकाशाचाही अभ्यास या लोकांनी केला. सायणाचार्यांनी ऋग्वेदातल्या एका मंत्राच्या भाष्यामध्ये असं म्हटलंय की हा सूर्याचा प्रकाश एक अर्ध्या निमेषामध्ये 2202 योजन आक्रमण करतो. अर्ध्या निमेषात 2202 योजन आक्रमण करतो प्रकाश. आता हे सायणाचार्य 15व्या शतकात झालेले आहेत. 15व्या शतकात आजच्या सायन्सला कुणीही सूर्याच्या प्रकाशाची गती शोधलेली नव्हती. पण सायणाचार्यांनी लिहिलंय ते योजनांचे मैल केले आणि निमेषाचे सेकंद केले तर सेकंदाला 1,87,32 मैल एका सेकंदात ही प्रकाशाची गती दिसते. 1,87,32 मैल प्रति सेकंद. आजच्या विज्ञानांनी मानलंय 1,87,352.5 मैल एका सेकंदात. मी अगदी समान आहे ना. 1,87,000 हे दोन्हीकडे काम आहे. आता 72 का 352 एवढा फरक आहे. तो फरक एक वेळी आजही झाला असेल, मोजण्याच्या चुकीने झाला असेल, प्रदूषणामुळे झाला असेल, अनेक कारण असतील. कारण प्रकाशाच्या गतीत बदल होतो ही कल्पना आजच्या सायन्सला आलेली आहे. तर इतकं प्रकाशाची गती शोधण्यापर्यंत ज्ञान वेदातल्या ऋषींनी मिळवलं होतं, जे 17व्या 18व्या शतकात कळलं आजच्या सायन्सला, हे वेदांनी सांगितलंय. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता काल हा जो भाग आहे, काल कशाला म्हणायचं? आज सायन्समध्ये कालाबद्दल फार काही लिहिलं गेलं नाही. टाईम म्हणजे काय, व्याख्याही नीट करता आली नाही. या कालाबद्दल सुद्धा वेदामध्ये, विशेषतः अथर्ववेदामध्ये जास्त विचार केलेला आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की काल हाच सगळ्यात प्रमुख आहे, तोच सगळं निर्माण करतो, कालानेच ब्रह्म उत्पन्न केलंय असं त्यांनी म्हटलंय. आणि अगदी बरोबर आहे. आज आता विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना काळाचा विचार करावाच लागतो. आधी हे होतं, मग ते झालं, मग ते झालं, सेकंड किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा विचार केला जातो. मे कालाचा विचार आहे, मे तिथे ज्या घटना घडल्या त्या ठराविक कालात घडल्या, मे काल तेव्हापासून आहे हे नक्की सिद्ध झालं. आणि म्हणूनच तो पुढे म्हणतोय की हा काल सहस्र अक्षांनी फिरत असतो. अगदी बरोबर आहे. अक्ष म्हणजे ऍक्सिस, ज्याच्या भोवती एखादं शक्ती फिरत असते त्याला अक्ष म्हणायचं. हा काल सहस्र अक्षांनी फिरत असतो. आहे का सहस्र अक्ष? त्यात एका ठिकाणी 7 अक्ष असं म्हटलंय. खरोखरच 7 अक्षांनी तो फिरतो का? खरोखरच फिरतो. मग आता स्वतःभोवती पृथ्वी फिरते हे कालासाठीच आहे ना. पृथ्वीची स्वतःभोवतीच एक वर्तुळ पूर्ण झालं म्हणजे 24 तास झाले, म्हणजे पृथ्वीचा अक्ष हा कालाचा अक्ष झाला, म्हणून ते पहिला अक्ष. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे दुसऱ्या अक्षाभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. या ऋतूंचं चक्र एक चालू आहे, दिवस रात्र चक्र चालू आहे, सूर्य गॅलेक्सीत फिरतोय ते एक चक्र चालू आहे, आणि गॅलेक्सी स्वतः आणखी कुठेतरी फिरते ते एक चक्र आहे. मे 7 चक्र इथेच आपल्याला दिसत आहेत, आणि तेच नेमकं यांनी सांगितलंय. आणि ही तर काहीच नाही, अशी अनेक ठिकाणी, कारण पृथ्वीचं चक्र वेगळं, मंगळाचं वेगळं, शनीचं वेगळं, गुरुचं वेगळं, हे सगळं या लोकांनी शोधलं, म्हणून सहस्र अक्ष असं त्याला म्हटलेलं आहे. इतका कालाचा विचार या लोकांनी केलाय. आता हा कालाचा विचार केला, वारांचा विचार केला, त्यामध्ये वार जे आता मी सांगितलं सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत एक जो कालावधी त्याला वार असं म्हटलंय. या वारांना मोजण्यासाठी त्यांनी ग्रहांची नावं योजली. काय योजली? याचा तैत्तिरीय संहितेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. षडहा दीक्षित हा स्यात असं त्यांनी म्हटलंय. 6 दिवस दीक्षित राहावं. दीक्षित राहावं म्हणजे दीक्षा घेऊन यज्ञ करावा, 6 दिवस यज्ञ करावा. आणि मग अशा यांनी मास मोजतात, 1 दिवस सोडून असं त्यांनी विधान केलंय. म्हणजे 6 दिवसांचं रोज यज्ञ आणि 1 दिवस सोडायचा, म्हणजे 7 दिवस झाले. अशी 4 चक्र झाली म्हणजे 1 मास झाला. 7 4 सप्ताह म्हणजे 1 मास हे त्यांनी केलं. आता हे 6 दिवस मोजण्यासाठी प्रत्येक ग्रहाला आहुती देण्याची योजना त्यांनी केली. चंद्र सगळ्यात जवळचा, मन आकर्षण घेणारा, म्हणून पहिलं चंद्राला आहुती द्या, दुसऱ्या दिवशी मंगळाला, मग बुध, गुरु, शुक्र, शनी. 6 दिवस झाले, 7व्या दिवशी सुट्टी घ्यायची. पण त्या दिवशी सुट्टी असली तरी आत्मा जो आहे सूर्य, त्या सूर्याला आहुती दिली पाहिजे असे विधान केलंय. म्हणून तो आदित्य वार पाहिला, सूर्याचा वार पाहिला आणि बाकी 6. आता हे जे वारांची क्रम लावलाय, हा क्रम सूर्यापासून ग्रहांची असलेली अंतर दर्शवणारा आहे. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य ते पृथ्वी याच्या मधला जो भाग आहे तिथे जे ग्रह आहेत त्याला आंतरग्रह असं म्हणायचं, आणि सूर्य पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जे ग्रह फिरत आहेत ते बहिर्ग्रह. बुध आणि शुक्र हे आंतरग्रह आहेत, आणि मंगळ, गुरु, शनी हे बहिर्ग्रह आहेत. या लोकांनी सूर्याला आत्मा म्हटलेला असल्यामुळे त्याला पहिला मान दिला. मन म्हणजे चंद्र, म्हणून पहिला वार चंद्राचा, म्हणून सोमवार. आता हा सोमवार झाला, त्याच्यानंतर चंद्राचा तो मान राखल्यानंतर सूर्याजवळचा एक ग्रह घेतला मंगळ, म्हणजे सोमवार नंतर मंगळवार, मग पुन्हा सूर्याजवळचा बुधवार, मग पुन्हा चंद्राजवळचा गुरुवार, शुक्रवार, शनिवार असं करत गेले. बघा, पहिला रविवार, सोमवार, सोमवार नंतर तो सोम म्हणजे चंद्र असल्यामुळे दुसऱ्या वारचं नाव दिलं, ते सूर्यापासूनचा म्हणजे बहिर्ग्रहामधला एक ग्रह घेतला मंगळवार, त्यानंतर पुन्हा चंद्राजवळचा बुध घेतला, त्यानंतर पुन्हा सूर्याचा गुरु घेतला, त्यानंतर पुन्हा चंद्राजवळचा शुक्र घेतला, आणि पुन्हा सूर्याजवळचा म्हणून शनी घेतला. 6 दिवस झाले, सुट्टीचा वार म्हणून सूर्य, म्हणून आदित्यवार, रविवार, काही तुम्ही मांडा असं हे त्यांनी केलं. म्हणजे चंद्राची किंवा इतर ग्रहांची सूर्यापासूनची अंतर या ऋषींना नक्की माहीत होती हे याच्यावरून आपल्याला दिसतं. या कालाचा अभ्यास केल्यावर त्यांनी कालाचा सूक्ष्म सूक्ष्म भाग करत गेले, परमाणूपर्यंत गेले, आणि परमाणूची जी व्याख्या केली आहे ती आपण जर भागत गेलो तर एक परमाणू म्हणजे सेकंदाचा 32 दशलक्षांश भाग येतो. सेकंदाचा 32 दशलक्षांश भाग म्हणजे एक परमाणू काळाचा. किती खोल किती सूक्ष्म त्यांनी अभ्यास केला होता हे दिसतं. कशासाठी एवढा अभ्यास केला? इतकं बारीक कालाचं परिमाण का शोधलं? दोनच कारण. एक म्हणजे अगदी सूक्ष्मात जाऊन काहीतरी घटना ते बघत असले पाहिजेत. उदाहरणार्थ जीवशास्त्रातलं पेशी विभाजन क्षणाक्षणाला काहीतरी घडत असतं ते मोजण्यासाठी हा एक हे कारण. किंवा प्रचंड गती धारण करून कुठेतरी जात असले पाहिजेत म्हणून दुसरं. म्हणजे दोन्ही अर्थाने इतकं सूक्ष्म परिमाण काळाचं त्यांनी शोधलं. आणि मोठं परिमाण परार्धापर्यंत आहे. 1/18 म्हणजे परार्ध. हे वेदामध्ये आहे परार्ध आकडा, यजुर्वेदामध्ये आहे. पण हे आम्हाला शाळेत शिकवलं जात नाही. आम्हाला शिकवतात गणित हे ग्रीकांनी शिकवलं हिंदुस्थानला किंवा अलेक्झांडरची स्वारी आल्यानंतर. पण अलेक्झांडरची स्वारी ज्यावेळी हिंदुस्थानवर आली त्यावेळी ग्रीक लोकांना फक्त दशसहस्र हा आकडा माहीत होता. मे 1/4 त्याच्या पलीकडे ते गेलेले नव्हते. आणि त्याचवेळी की त्याच्याही आधी वेदकाळापासून यजुर्वेद काळापासून परार्ध आकडा माहीत होता 1/18 आणि यांचं फक्त 1/4. कोण श्रेष्ठ? पण हे आम्ही हिंदुस्थानात आमच्या मुलांना शिकवतच नाही. आम्ही शिकवणार ग्रीकांनीच शिकवलं. हा मूर्खपणा अजून चाललेला आहे. त्यामुळे आमच्यात स्वाभिमान जागृत होत नाही आणि स्वतंत्र संशोधन करण्याची वृत्ती निर्माण होत नाही. आता हे सगळं केलं त्यांनी विश्वाचं आयुष्य शोधण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याने असं म्हटलंय विश्वाची उत्पत्ती 3456 कोटी वर्षापूर्वी झाली. 3456 कोटी वर्ष. आज बिग बँग थेअरी जी मांडली आहे लॉवेलनी त्यांनी सुरुवातीला म्हटलं 1000 कोटी वर्षापूर्वी हे झालं. पण आता तो म्हणतोय जास्त झाले असले पाहिजे. याच्या दुप्पट ते तिप्पट काळ झालेला असला पाहिजे. म्हणजे 3456 कोटी वर्षापूर्वी हे विश्व उत्पन्न झालं. हा जो आपल्या भारतीय शास्त्रांचा विधान आहे हे अगदी बरोबर आहे असं याच्यावरून आपल्याला दिसतं. आता हा जो कालाचा विभाग परमाणूपर्यंत गेले तसा स्थलाचाही विभाग परमाणूपर्यंत गेलाय. आणि इथे स्थल काल एकता दाखवली गेली आहे. स्पेस टाईम कंटिन्युअम असं आइन्स्टाईनने जे आजच्या काळात मांडलं हीच कल्पना स्थल काल एकता एक वाक्यता हे पूर्वीच्या ऋषींनी दाखवून दिलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. हा सगळा अभ्यास करताना आकाशामध्ये 12 राशी त्यांनी शोधल्या. 12 महिने मोजताना एकेका महिन्यामध्ये सूर्य एकेका राशीत असतो हे त्यांनी ओळखलं. आणि म्हणून 12 विभाग 12 विभाग हे स्पष्ट म्हटलेलं आहे. तरी सुद्धा आमचेच लोक शिकवतात की वेदांना राशीच माहीत नव्हत्या. राशी ग्रीकांनी हिंदुस्थानात आणल्या. अतिशय चुकीचं आहे. ऋग्वेदामध्ये 12 राशींचा स्पष्ट उल्लेख आहे. राशी हाच शब्द तिथे वापरलाय. राशी म्हणजे ढीग धान्याच्या राशी धनाच्या राशी हा शब्द प्रयोग जसा आपण करतो तसा या ताऱ्यांच्या राशी म्हणजे ताऱ्यांचा ढीग. असंख्य तारे आहेत त्यातला एक ढीग एका विशिष्ट आकाराचा धरला आणि त्याला राशी असं म्हटलं. आणि या 12 राशी पूर्णपणे वर्णन केलेल्या आहेत. तो सगळा फार खोलात जाण्याचा विषय त्याबद्दल मी काही जास्त सांगत नाही. पण मेष वृषभ मिथुन सिंह कन्या या सगळ्या राशींचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यात आज ज्याला मीन राशी आपण म्हणतो या मीनचा उल्लेख ऋग्वेदामध्ये तरी मला कुठे सापडला नाही. पण 12 राशींचा जे अर्थी उल्लेख आहे आकडा नक्की सांगितलाय त्या अर्थी ती असली पाहिजे म्हणून जास्त अभ्यास केला. आणि मग लक्षात आलं की मीन राशीच्या ऐवजी त्यांनी शेन हा शब्द वापरलाय. शेन म्हणजे ससाणा. अत्यंत वेगाने उडणारा पक्षी म्हणजे ससाणा. मी कावळ्याला सुद्धा आकाशात तो झडप मारून पकडतो आणि खाऊन टाकतो इतका त्याचा प्रचंड वेग असतो. आणि या ससाण्याचं वर्णन करताना त्यांनी वेदांनी सांगितलंय की हा गिरट्या घालत नाही. ससाण्याच्या जातीचे जे पक्षी असतात मे गरुड म्हणा घार म्हणा गिधाड हे आकाशात गिरट्या घालताना दिसतात. पण हा जो ससाणा आहे हा गिरट्या घालत नाही. सरळ एका दिशेने उडतो कारण पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. ही ताऱ्यांची आकृती म्हणजे हा शेन. त्याला एकच पंख आहे असं म्हटलं. आणि कारण काय? तो स्वर्गामधून किंवा आकाशामधून सोम आणत होता आणि म्हणून त्याला कोणीतरी बाण मारला. त्या बाणामुळे त्याचा पंख तुटला. हे वर्णन इतकं अचूक केलंय की हा शेना म्हणजे पक्षाचा आकार जो दिसतो त्या पक्षाच्या आकाराला खरोखरच एकच पंख आहे असं दिसतं. आता तुम्ही माझ्याकडे बघताय, समोरून बघताय, माझे दोन हात दिसतील, पण इकडून किंवा इकडून जर पाहिलं तर माझं एकच हात तुम्हाला दिसेल. तसं एका बाजूनी पाहिल्यावर त्याचा एकच पंख दिसत होता, म्हणून एक पंखाचा पक्षी असं त्याचं वर्णन केलंय. आणि मग कल्पना लढवली की दुसरा पंख कोणीतरी तोडला, तो कोणी तोडला, त्याचं कारण दिले धनुष्यानी बाण मारून कोणीतरी तोडला, हे सगळ्या नंतरच्या कविकल्पना. कविकल्पना करण्याचं कारण असं, आकाशातून सोम आणताना असं म्हणलंय. सोम म्हणजे लोकांच्या मनात एक कल्पना आहे, सोम नावाची वल्ली होती, त्याचा रस पूर्वी प्यायला जायचा, पण सोम याचा साधा सरळ अर्थ पाऊस असा आहे, पर्जन्य पाणी. आकाशातून तो पाऊस आणत होता, त्यावेळी कुणीतरी बाण मारला. कुणी बाण मारला तर याच्या थोडंच पलीकडे धनुरास आहे, तिथे धनुष्याचा आकार चक्क दिसतो, त्याला बाण लावलेले दिसतात, म्हणून कल्पना केली की तिथून कुणीतरी बाण मारला आणि याचा पंख तोडला, तरी तो पाऊस घेऊन आला. आणि ह्या मीन राशी, मीन म्हणजे शेण, आता सांगितलं, मीन म्हणजे शेण राशीमध्ये पाऊस पडण्याचा एक कालावधी होता, तो इसवी सन पूर्व काहीतरी 1819 सहस्र वर्ष इतक्या प्राचीन काळ येतो. मग ह्याच्यावरून पुन्हा या राशींच्या उल्लेखावरून आणि वर्णनावरून आपल्याला निश्चितपणे काल सुद्धा ठरवता येतात. सिंह ज्यावेळी पाण्यात जातो त्यावेळी सुबत्ता असते, माणसं आनंदी असतात, असं त्याने म्हटलंय. आता सिंह नावाचा प्राणी जर घेतला, पशु हत्या करणारा वाघाच्या जातीचा प्राणी, तो जर घेतला तर तो सहसा पाण्यात जात नाही, आणि तो पाण्यात किंवा नदीत जर गेला तर माणसाचं भलं होण्याचं कारण नाही. साधा व्यावहारिक विचार केला तरी कळतं की हे भाषांतर जे लोकांनी केलंय, ज्या कल्पना केल्या त्या चुकीच्या आहेत. मग काय असलं पाहिजे? तर सोम सिंह पाण्यात जातो याचा अर्थ पावसाळ्याच्या वेळी सिंह राशीत सूर्य असतो, त्यावेळी हे घडतं, आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय. आणि याच्यावरून काळ बरोबर काढता येतो, तो इतकी सहस्र वर्ष इसवी सन पूर्व असं दिसतं. त्या आकड्यांच्या खोलात मी आत्ता काही जात नाही. आता ह्या लोकांनी असे राशी शोधल्या, सगळ्या राशी तिथे आहेत, कुंभरास सुद्धा आहे, मला फक्त मकर आणि कर्क या दोन राशी सापडल्या नाहीत, पण त्या दुसऱ्या नावानी दिलेल्या असणार. कारण आज तुला ज्याला म्हणतो आपण तुला, त्या तुला त्यांनी अनस रथ असा शब्द वापरलाय. अनस आणि रथ, अनस म्हणजे एक त्रिकोणी सांगाडा आणि त्याच्या मागे चौकोनी रथ असतो, त्याला दोन चाक असतात, असं मिळून. म्हणजे बैलगाडीचं बघा, बैलाच्या मानेवर ठेवतात ते दोन भाग त्रिकोणी साधारण असतात, ते अनस, आणि मागला गाडा म्हणजे रथ. तसा आकार आकाशात खरोखरच दिसतो, तो अनसरथ तो या तुला राशीच्या भागामध्ये आहे, म्हणून त्यांनी अनसरथ हा शब्द वापरला. कन्यारास, खरोखरच मुलगी एखादी असावी, वाकून वडिलांना भेटायला चालले अशा तऱ्हेचे ते आकृती दिसते, म्हणून कन्या म्हटले. इतके बारीक सारीक आकार त्यांनी बघितले आणि तशी नावं दिले. मेष म्हणजे खरोखर बोकडासारखा आकार दिसतो, वृषभ म्हणजे बैलासारखा आकार दिसतो, हे सगळं बघून आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो की इतकं हे ज्ञान या लोकांनी कसं मिळवलं. आणि त्याचा पुन्हा पुढला ऋतूंशी संबंध घालून दाखवलाय, आणि केव्हा काय काय घडतं याची वर्णनं वेदामध्ये केलीत. आणि त्याच्यावरून मी बघितलं हा काळ सगळा काढला तर वेदांचा काळ इसवी सन पूर्व 23720 वर्षापासून 4 सहस्र किंवा 4.5 सहस्र इसवी सन पूर्व इथपर्यंत आलेला दिसतो. त्यात शांती मंत्रांचाही उल्लेख केलेला आहे. शांती मंत्र हे नुसते काहीतरी देवतांना नमस्कार नाहीयेत, कुठल्या तरी देवता नाहीयेत, तर त्या देवता म्हणजे चार महत्वाचे खगोलशास्त्रीय बिंदू, त्यांना ती ज्या नक्षत्रापाशी असतात त्या नक्षत्रांच्या देवता त्या आहेत. मी इंद्राला नमस्कार केला, ह्याला नमस्कार केला, त्याला केला, असं जे म्हटलंय हे चार बिंदू आहेत. आणि त्याच्यावरून काळ काढला तर 4.5 सहस्र वर्ष इसवी सन पूर्व असा काळ येतो. आता त्या शांती मंत्रांच्याही खोलात मी काही जात नाही. आणखीन एक महत्वाचा भाग सांगतो की इतका सगळा अभ्यास केल्यानंतर साहजिकच विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा विचार ऋषी करायला लागले. जो आज विश्वाच्या उत्पत्तीचा विचार साधारणपणे 1950 नंतर आलेला आहे. ह्या लॉवेलनी 75 साली विश्व कसं उत्पन्न झालं हे दिलं, बिग बँग थेअरी म्हणून ती प्रख्यात आहे. या बिग बँग थेअरीचे सगळे मुद्दे ऋग्वेदात नासदीय सूक्तामध्ये सापडतात. आणि ऋग्वेदाचा काळ सहस्रो वर्ष मागे जातो. 1975 सिद्धांत ऋग्वेदामध्ये आढळतो. त्यांनी हीच सुरुवात केली की त्यावेळी मी विश्व उत्पन्न होण्यापूर्वी काहीच नव्हतं, काही काय नव्हतं, मी सत पण नव्हतं, असत पण नव्हतं, हिथून त्यांनी सुरुवात केली आहे. आज सायन्सनी जो विचार केलाय तो आकाश होता, त्याच्यात कुठला तरी प्री मॉडेल गॅस होता, हे गृहित धरून पुढे सगळं केलेलं आहे. पण ऋषी त्याच्या मागे गेलाय, काहीच नव्हतं, आकाश सुद्धा नव्हतं, इथून त्यांनी सुरुवात केली. आकाश नव्हतं, सत नव्हतं, असत नव्हतं, आणि मग काय काय घडलं एकदम म्हणतोय काहीतरी ते गहन गंभीर असं आंब निर्माण झालं. कुठे झालं? एका क्षणात हे सगळं झालं असं तो काव्यात्मक दृष्टीने दर्शवतोय की काही नव्हतं आणि एकदम काहीतरी उत्पन्न झालं. आणि आज सायन्सनी हे मान्य केलंय की सुरुवातीच्या घटना इतक्या झपाट्याने झाल्या, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड मध्ये हे सगळं घडत गेलं. आणि म्हणून त्यांनी तसं वर्णन केलंय ऋषींनी. ते जे पहिलं निर्माण झालं त्याला आंभ असं नाव ऋषींनी दिलंय. आजचे सायंटिस्ट त्याला येलेम असं म्हणतात, YLEM हे नाव देण्याचं कारण येल युनिव्हर्सिटीमध्ये दोन सायंटिस्ट होते, त्यांनी हा सिद्धांत मांडला. त्या सायंटिस्टची आद्याक्षर ई आणि एम, येलचं YL घेतलं आणि आद्याक्षर प्रोफेसरांची ई आणि एम मिळून येलेम शब्द केला. अनसायंटिफिक, पण आंब शब्द अगदी सायंटिफिक आहे. आंबचा अर्थ पाणी असं सगळे लोक करतात, सगळे संस्कृत लोक आंब याचा अर्थ पाणी करतात. पण आंब म्हणजे पाणी नाही. याचं कारण असं की त्या नासदे सुक्ताच्या सुरुवातीलाच त्यावेळी असत पण नव्हतं आणि सत पण नव्हतं अशी सुरुवात केली. सत नव्हतं म्हणजे पाणी नव्हतं, योगाने चाललं. पृथ्वीच नव्हती, आकाश नव्हतं, पाणी येईल कुठून? म्हणून ह्या ऋषींनी एक नवीन नाव शोधलं की ते जे पहिलं तत्व निर्माण झालं त्याचं नाव आंब. का असं म्हटलं? तर आंब या धातूचा अर्थ आवाज करणे असा आहे. ते जे पहिलं तत्व निर्माण झालं ते अत्यंत विरळ होतं, ते हालचाल करत होतं आणि म्हणून त्यातून आवाज निर्माण होत होता. कुठलंही पातळ द्रव हालचाल करतो त्यावेळी आवाज निर्माण करतो, म्हणून त्यांनी अत्यंत सायंटिफिक शब्द आंब वापरला. इलेम हा अनसायंटिफिक आहे शब्द आणि हा आंब सायंटिफिक शब्द आहे. आता तो आंब निर्माण झालं, कुठे निर्माण झालं असा प्रश्न केलाय. मी कुठेतरी एका जागी निर्माण केलं, निर्माण झालं हे त्यांनी सुचवलंय. हेही आज न कळत सायंटिस्टने मान्य केलंय. हबलने सिद्धांत मांडला की ह्या सगळ्या ज्या गॅलेक्सीज आहेत या एकमेकापासून दूर जात आहेत, सेकंदाला 60,000 मैल इतक्या वेगाने ह्या दूर जात आहेत. अगदी बरोबर आहे. पुढला विचार कोणीच केला नाही, हबलनेही केला नाही, नंतरच्या शास्त्रज्ञांनीही केला नाही. तो मी मांडतो तुमच्या पुढे की हा एक सेकंद म्हटलं की 60,000 मैल दूर आहेत गॅलेक्सी. मग एक सेकंद जर आपण भूतकाळात गेलो तर त्या 60,000 मैल जवळ आहेत. आणखीन 1,000 मागे जा, आणखीन 60,000 मैल जवळ. असं करत करत एका काळात असं आपण पोहोचू की जिथे सगळ्या या गॅलेक्सीज एका ठिकाणी होत्या, की एका जागी कुठेतरी हे निर्माण झालं आणि मग सगळीकडे पसरलं. म्हणून पसरलं या अर्थी ब्रह्म हा नाम त्यांनी शोधून काढलं. बृह धातोय, बृह म्हणजे पसरणे, जे पसरलेलं आहे, प्रचंड पसार आहे ते ब्रह्म. अशी ही वर्णनं आणि अशी नावं त्यांनी निर्माण केले. आता हे आंब निर्माण झालं, त्या आंबाचा आभू तयार झाला असं म्हटलंय. आभू आ समंतात भवती इति आभू, मे भोवती पसरलेले जे द्रव्य ते एकत्र आलं त्याला आभू असं नाव दिलं, म्हणजे गोळा बनला. त्याला गॅस ड्रॉप असं आजचे सायंटिस्ट म्हणतात. त्या गोळ्यामध्ये तो गोळा बनला, तो कसा होता? तुच्छ येन आपितम, आभू तुच्छ येन आपितम, म्हणजे तुच्छ मे हलक्या वस्तूंनी तो झाकलेला होता, म्हणजेच ओघाने आलं जड वस्तू पोटात होती, मे गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख इथे आला. आणि मग म्हटलं त्या गुरुत्वाकर्षणामुळे तिथे तप निर्माण झालं आणि तपाच्या महात्म्यामुळे सगळं घडलं. हे जे म्हणतोय ऋषी हेच नेमकं सायंटिस्ट सुद्धा सांगतायत की त्या गॅस ड्रॉप मध्ये भोवतालच्या वस्तूचा दाब मध्ये पडला, उष्णता निर्माण झाली, आण्विक क्रिया चालू झाल्या, स्फोट झाला आणि हे विश्व उत्पन्न झालं. वेदांनी जे सांगितलंय तेच नेमकं आजचं सायन्स सांगतं. हे आपल्याला अभिमानास्पद आहे, इतकं प्रचंड ज्ञान वेदामध्ये भरलेलं आहे. म्हणून वेद हेच ज्ञान, म्हणून वेदाला नमस्कार करूनच माझं हे भाषण थांबवत.
0: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते महर्षी डॉक्टर प वी वर्तक. निर्मिती राजेश खेले. प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील चौथा श्लोक आपण पाहणार आहोत. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. या श्लोकामध्ये समर्थ मनाला बजावून सांगतायत की दुष्ट वासना नको, पापबुद्धी नको, नीती सोडू नको. म्हणजे ह्या सर्वाचा त्याग करून मनात म्हणजे अंतःकरणात सारासार विवेक करून सार जो परमात्मा त्याचा विचार दृढ करीत जा, त्याचंच चिंतन करत जा. परमात्मा भगवंत जर चित्तातून राहायचं असेल तर त्यासाठी मन बुद्धी अंतःकरण हे सर्व अगदी शुद्ध निर्मळ पवित्र आणि मोकळं असायला हवं. जोपर्यंत तिथं नाना प्रकारच्या वासना इच्छा कामना आहेत आणि त्या देखील दुष्ट विकृत अशा आहेत तोपर्यंत भगवंताला राहायला जागाच नाही आहे. कामना वासना या दोन प्रकारच्या असतात. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, मना वासना वासुदेवी वसू दे, मना कामना कामसंगी नकू दे. मन जसं चांगलं वाईट सुष्ट दुष्ट दोन्ही प्रकाराने विचार करू शकतं, तसंच कामना वासना ह्या देखील चांगल्या आणि वाईट दोन्ही असू शकतात. त्या मनबुद्धीला लागलेल्याच आहेत. कामना ह्या सकाम आणि निष्काम असू शकतात. सकाम उपासना आणि निष्काम उपासना दोन्ही प्रकारची उपासना होती. सकाम उपासना केली की संसार जोडला जातो आणि निष्काम उपासनेने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. वासनेमध्ये देखील कुवासना सद्वासना अशा असतात. कुवासनेनं मन दूषित अमंगळ अपवित्र बनतं. देहबुद्धीशी निगडीत राहून भगवंतापासून दूर दूर जातो. बुद्धी देखील कुबुद्धी आणि सद्बुद्धी अशी असते. आपण कोणत्या बुद्धीची जोपासना करतो हे पाहायला पाहिजे. भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल आणि जीवन धन्य करायचं असेल तर देह मन बुद्धी ही तिन्ही साधनं अगदी शुद्ध पवित्र निर्मळ असायला पाहिजेत. त्यासाठी समर्थ सांगतात की वासना दुष्ट असू नये, पापबुद्धी नसावी. पण पाप म्हणजे तरी काय? पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याचं अहित चिंतन वस्तुतः काय करायला पाहिजे? दुसऱ्याच्या हितासंबंधी चिंतन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शक्यतोपरीनं सहाय्यभूत होणं आणि त्यातही आपण दुसऱ्यावर उपकार करतो अशी भावना नसणं हे आवश्यक आहे. देहबुद्धी स्वार्थ जेवढा बळकट असेल तेवढी पापकर्म हातून सहजच घडत जातात आणि जेवढी आपली बुद्धी परार्थाकडे परमार्थाकडे वळेल तेवढी पुण्यकर्म होत जातात. पुण्याची व्याख्या करतानाही म्हटलेलं आहे, पापात्मके पापे नरका जायजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्या योगे भगवंत प्राप्त होतो अशी कर्म जी करतात ती शुद्ध पुण्याची आहेत. ज्या कर्माने आपण भगवंताकडे आकृष्ट होतो, भगवंताची भक्ती निष्काम कामनेनं अहर्निश होत राहते ते शुद्ध पुण्य आहे. आणि जोपर्यंत देह मी हे अज्ञान आहे तोपर्यंत कमी जास्त प्रमाणात पाप होतच राहतं. सद्वासना पुण्यकर्माबरोबरच नीतीचा अवलंबही जीवनाला आवश्यक आहे आणि तिनं अधर्मात वर्तन करून देह मनबुद्धीची शुद्धता संभवत नाही. म्हणून न्यायानं नीतीनं वर्तन करावं. या श्लोकाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, हे मना, अंतरात सार आसाराचा विचार करून सार जे शाश्वत तत्व आत्मतत्व आहे त्याला तू धरून राहा. आसार म्हणजे अशाश्वताच्या मागे व्यर्थ जाऊन जीवन वाया घालवू नको. या श्लोकात सर्व व्यावहारिक सूचना स्पष्टपणे दिल्या आहेत. वाचताना ऐकताना सर्व सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात मात्र लहान सहान गोष्टी देखील सातत्यानं करत राहणं अवघड वाटतं, पण ते केले पाहिजे, तरच नरजन्म सफल होणार आहे. हरिओम तत्सत. श्रीराम.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00।

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।

श्रोते हो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तिसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर PV वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9:00 याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, आषाढ शुद्ध तृतीया आणि चतुर्थी, अर्थात 17 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र। आज गुरु लोप पावत आहे। आज विनायक चतुर्थी आहे। मिरज इथल्या अण्णाबुवा महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

सर्व बाधा निवारी। भव कर्म विख राम नामी होय चोख, भव व्यथा दुख पुढे सुख उपजेल। माळा घाली हेची गळा घे अमृताचा गळाळा, होईल वैकुंठी सोहळा रामकृष्ण उच्चारणी। ज्ञानदेवी माळा केली सुखाची समाधी साधिली, जिव्हा उच्चारणी केली अखंड हरिनाम। याचा अर्थ, नाम जपण्याची माला पवित्र असून राम नाम हा महामंत्र आहे, अंतकाळी हेच तुमचं शस्त्र आहे। सर्व बाधांचं निराकरण हे नाम करतं। भवकर्मांचं विष नाम मंत्राने चोख म्हणजे कर्म शुद्ध करतं। हेच नाम भवदुःख आणि व्यथा हरण करून सुख देतं। गळ्यात नाम मंत्र मंडित माळा आणि मुखात सतत रामकृष्ण नामाची गुळणी घेत राहिलं तर त्याच्यासाठी वैकुंठात सोहळा होईल। मी रामनामाची माळ केली ते नाम अखंड मुखात उच्चारत होतो, त्यामुळे सुखाची संजीवन समाधी देवाला द्यावी लागली, असं माऊली सांगतात।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

जेव्हा ज्या काही जगाच्या कल्याणासाठी देतात, जगाच्या कल्याणासाठी ज्या ज्या महनीय ज्यांना विभूती देत असतात त्यांना देव असं म्हटलेलं आहे. जगाच्यासाठी गंगा आता देव देवता आहे, कारण ती जगाच्या कल्याणासाठी वाहते देते. म्हणून ते पाणी हातात आता श्रद्धेने लोक त्या पाण्याला गंगा माता म्हणतात. कोणी त्याला नदी म्हणतील पण त्याला माता देवत्व देतात की ही देवी आहे. कोणी पुस्तक म्हटलं की ही माता सरस्वती आहे, अर्थात सरस्वती म्हणजे जसंच ती आम्हाला विणा घेऊन दिसली म्हणजे सरस्वती असं म्हणण्याचं कारण नाही. तर यातून जो एक बोध घ्यायचा आहे याबद्दल जे सांगितलं, तसं सूर्याच्या संदर्भात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सूर्य प्रत्यक्ष देव आहे. सांबा तू विचारतोयस की प्रत्यक्ष देवता कुठला ते मला सांगा. त्यातलं सूर्य हे तर प्रत्यक्ष दैवत आहे. प्रत्यक्षम देवता सूर्यो जगत चक्षुर दिवाकर तस्माद् अधिकः काचित् देवता नास्ति शाश्वती यस्मादिदं जगत् जातं लयं या

0: भास्यति यत्र च, ज्याच्या मध्ये सगळं विश्व लय पावतं, विश्व ज्याच्या निमित्ताने ज्याचं चलनवलन चाललेलं असतं, विश्वातले सगळे व्यवहार ज्याच्या साक्षीने होतात आणि जो त्या व्यवहारांना ऊर्जा पुरवतो, शक्ती प्रदान करतो. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलींनी वर्णन केलंय की ज्या सूर्याच्या साक्षीने हे सगळे व्यवहार चाललेले असतात, तो आहे म्हणून सगळं चाललेलं आहे आणि म्हणून त्याला कर्मसाक्षी सुद्धा म्हणतात. असा हा सूर्य म्हणजे प्रत्यक्ष तो नेत्र स्वरूप म्हटलाय. जगत चक्षुर दिवाकर, जगाचा नेत्र असं ज्याला म्हटलेला आहे, नेत्र स्वरूप असणारा सूर्य सर्व काही उत्पन्न होणार आणि लय पावणारा. भगवान गीतेमध्ये सुद्धा म्हणतात त्या निमित्तानेच की तपाम्यमहं वर्षं निगृह्णामुत्सृजामि च, त्याच सूर्याच्या द्वारे मी तप्त करतो, त्याच सूर्याच्या द्वारे ग्रीष्म ऋतूमध्ये सगळी पृथ्वी भाजून काढतो आणि पुढे वर्षा ऋतूमध्ये पुन्हा शीतलता निर्माण करण्यासाठी जलाचा वर्षाव करतो. हे सूर्यसुद्धा माझं स्वरूप आहे, आदित्यानामहं हे माझं स्वरूप आहे. कारण जगामध्ये ज्या ज्या महनीय गोष्टी आहेत, ज्या देत असतात त्यांना देव असं म्हटलेलं आहे. देतात स्वार्थाचा विचार न करता, जगत कल्याणाचा विचार ठेवून ज्या सतत काही ना काहीतरी प्रदान करत असतात, अपेक्षा एवढीच असते की माणसाने त्याची जाणीव ठेवावी, कृतज्ञता ठेवावी आणि बाकी माणूस काय देऊ शकतोय, तो विनम्रपणे फक्त शरण जाऊ शकतोय की तुमच्या कृपेने तुम्ही दिलं म्हणून. एवढं म्हटल्याने काय कमीपणा होतोय, पण तेही माणसाकडे दारिद्र्य असतं. तर अशा या महनीय गोष्टी, प्रत्यक्ष देवता आहे, अग्नी ही प्रत्यक्ष देवता आहे, सूर्य प्रत्यक्ष देवता आहे, प्रत्यक्ष देणारे. म्हणून देवता याचा अर्थ असा विशिष्ट आकारबद्ध नाही, त्याचे मूळ संकल्पना आहे की देत राहणारे. सूर्य जगाचा आत्मा सुद्धा म्हटला की त्याची शक्ती अगदी जशी आत्म्याची शक्ती ही केसाच्या आग्रापासून पायाच्या जो बोटाचा नखाच्या अग्रापर्यंत आत्म्याची शक्ती आहे. कुठे रस्त्याने चालताना ठेस जरी लागली तरी मुखातून आई ग शब्द निर्माण होईल, कारण त्या आत्म्याची शक्ती टोकापर्यंत पोहोचलेली आहे. केस ओढले तरी त्याला वेदना होतील, तिथपर्यंत आत्म्याची शक्ती पोहोचलेली आहे. तसं सूर्याची शक्ती जी आहे या सृष्टीमध्ये विश्वामध्ये दूर दूरपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणून सूर्य हा जगाचा आत्मा आहे. सूर्यात भवंती भूतानी सूर्येण पादितानी तु, सूर्य लयं प्राप्नवंती यस सूर्य सोहमेव च. अशा सूर्याची आराधना भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात. प्रत्यक्ष देवतांची उपासना करताना सुद्धा भगवंतांनी बुद्धिभेद न करता मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. ज्या ज्या क्षणी अगदी युद्धाच्या वेळेला ज्या देवतेची उपासना केली पाहिजे त्या देवतेची उपासना करा सांगितले. युद्धावर जायचं आहे अर्जुनाला सांगितले दुर्गेची उपासना कर, कालीची उपासना कर. ज्यासाठी जी शक्ती आवश्यक आहे तीच देवता ती देऊ शकते. आता ज्या खात्याकडे काम आहे त्या खात्याकडेच गेलं पाहिजे, तेव्हा ते काम चटकन होईल. म्हणून जेव्हा अर्जुनाला जयद्रथाचा वध करायचा आहे तर दुर्गेची उपासना करायला सांगितली, काळाच्या संदर्भात शिवशंकराची प्रार्थना करायला सांगितली. जेव्हा नाहीतर म्हटलं असतं माझीच केवळ प्रार्थना कर, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्याच ठिकाणी आहेत, पण तरी त्या त्या शक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. तसं इथं स्वतः भगवान श्रीकृष्ण सूर्याचं महात्म्य आपल्या पुत्राला सांभाळायला सांगतात आणि त्याने विचारलं त्याप्रमाणे की सूर्याची ही आराधना कशी आहे, सूर्याचं स्वरूप या संदर्भात सांगितलंय. आपल्याकडे त्रिकाल सूर्य उपासना सांगितली, संध्यावंदनातून त्रिकाल सूर्य उपासना. आजही आपण जर ओडिशा प्रांतामध्ये असणार कोणार्क सूर्याचं मंदिर बघितलं, सूर्य मंदिर जे निर्माण झालं अतिशय सुंदर असणार, तीनही वेळेला सूर्याची जी काही एक प्रतिमा असावी की प्रातःकाळी असणार सूर्याचं बालरूप, माध्यान्ह काळी असणारं तारुण्य रूप आणि संध्याकाळी असणारं वृद्ध रूप अशा तीनही मूर्ती आजही तिथं आपल्याला बघायला मिळतात. विशिष्ट प्रकारच्या पाषाणातून निर्माण केलेल्या या मूर्ती. सूर्याचं स्वरूप प्रात मध्य आणि सायं ही त्रिकाळ सूर्योपासना सुद्धा सांगितली आहे. आणि इथं सुमंत सुद्धा सांगतायत की जो कोणी सूर्याची नित्यमेव अशी आराधना करतो, उपासना करतो, त्या व्यक्तीला काहीही दुर्लभ नाही. त्या व्यक्तीला सर्व प्रकारची सुख, अगदी भक्तीपासून मुक्तीपर्यंत सगळं काही सूर्याच्या कृपेने त्याला प्राप्त होऊ शकतो. सूर्याची नित्य उपासना जो करणारा, म्हणून आपल्याकडे अगदी म्हटलं की सूर्य उदयाला येण्यापूर्वीच माणसाने उठलं पाहिजे. सूर्य उदयाला येण्यापूर्वीच उठलं पाहिजे. सूर्य जोपर्यंत आकाशात तळपतोय तोपर्यंत भोजन केलं पाहिजे, कारण तोपर्यंत जठराग्नी प्रज्वलित आहे. सूर्याच्या अस्तानंतर जठराग्नी मंद होतो, खाल्लेलं लवकर पचत नाही, त्यातून वात निर्मिती होते, विकार निर्माण होतात. म्हणून सूर्य जोपर्यंत आकाशात तळपतोय तोपर्यंत भोजन घ्यावं, अन्नाचं पचन लवकर होतं. सूर्य जोपर्यंत आकाशात आहे तोपर्यंत मंत्रांचा उच्चार जास्त प्रभावी ठरतो. उजव्या नागपुडीतून जवळ श्वास चाललाय ती सूर्यनाडी म्हटली आहे, आणि तेव्हा केलेल्या मंत्रांचा उच्चार जास्त प्रभावी ठरतो. डाव्या नागपुडीतून श्वास चाललाय ही चंद्रनाडी म्हटली, तेव्हा केलेल्या मंत्रांचा उच्चार तितका कमी प्रभावी ठरतो. म्हणून केव्हा मंत्रोच्चार करावा, कुठल्या मंत्राचा, स्त्री मंत्र कसे आहे, पुरुष मंत्र कसे आहे, नपुंसक मंत्र कसे आहे, कुठल्या काळी त्या मंत्रांचा उच्चार करावा, हे मंत्रविज्ञान सुद्धा मांडलेलं आहे पुराणांमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी सूर्य उपासना जी म्हटली, कुठलेही कर्म, ज्याला वैदिक कर्म म्हटलं, विहित कर्म म्हटलं, ती सगळी कर्म सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच शास्त्राने योग्य मानले. यज्ञ करायचा असेल सूर्य उपस्थित असताना, विवाहादी संस्कार असतील, आजकाल रात्री 12 वाजता बऱ्याच ठिकाणी विवाह लागतात, त्यामुळे सूर्य उपस्थित नसताना केलेलं कर्म काही उपयोग नाही, ते अंधारातलं कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. सूर्य हा कर्मसाक्षी म्हटला, ऊर्जा प्रदान करणार आहे, त्याच्या साक्षीने उलट कर्म करावं असं म्हटलंय. म्हणून भोजनादी असो, कुठलंही धार्मिक कृत्य असो, सत्कर्मादी असो, सूर्याच्या द्वारे त्या गोष्टीची नोंद घेतली जाते, किंवा त्या कर्माला एक प्रकारची तेजस्विता प्राप्त होते सूर्य उपस्थित असताना केलेलं कर्म. म्हणून अगदी भक्तीपासून मुक्तीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी जो सूर्याची उपासना करतो, प्रार्थना करतो, भक्ती करतो, त्याला प्राप्त होतो हे सांब. म्हणून तू जर ज्या कोणी विधीपूर्वक सूर्याची आराधना केली, सूर्योपस्थान सुद्धा आहे, सूर्याला नित्य अर्घ देण्याची सुद्धा क्रिया आहे, सूर्यासंबंधीची व्रतवैकल्य आहेत, सूर्याला प्रणाम करण्याची पद्धती आहे, सूर्याच्या कृपेसाठी स्तोत्रादी सुद्धा आहेत. म्हणून जर कोणी विधीपूर्वक सूर्य आराधना केली तर तो रोग व्याधी मुक्त होणार, हे निश्चित रोग व्याधी मुक्त होणार. सूर्याचं नित्य अर्चन करावं, रोज प्रातःकाळी सूर्याला अर्घ प्रदान करावं. या ठिकाणी पौराणिक मंत्राच्या दृष्टीने सांगितलं की ओम खकोलकाय स्वाहा या मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ प्रदान करावं. ख आकाशामध्ये जो वास्तव्य करणारा प्रदीप्त असणारा खकोल काय स्वाहा अशाही मंत्राचा उच्चार करून सूर्याची प्रत्येक महिन्यातली नामं सुद्धा वेगवेगळी या ठिकाणी सांगितली. चैत्र वैशाख महिन्यात त्याला धाता हे नाम आहे, ज्येष्ठ महिन्यात इंद्र हे नाम सांगितलं, आषाढ महिन्यात रवी हे नाम सांगितलं, श्रावण महिन्यात नव हे नाम सांगितलं, भाद्रपद महिन्यात यम हे नाम सांगितलं, अश्विन महिन्यात पर्जन्य हे नाम सांगितलं, कार्तिक महिन्यात त्वष्टा हे नाम सांगितलं, मार्गशीर्षात मित्र, पौषात विष्णू, माघात वरुण आणि फाल्गुनामध्ये सूर्य, अशा प्रकारे 12 महिन्यांचं ही नावं सूर्याची सांगितली. 12 आदित्य जे आहेत त्यांची नावं आहेत की धाता, अर्यमा, मित्र, वरुण, इंद्र, विवस्वान, पूषा, भग, पर्जन्य, अंश, त्वष्टा आणि विष्णू याप्रमाणे हे बाराही नावं सूर्याची सांगितलेली आहे. सूर्य उपासना करत असताना सूर्य तत्वाला, भगवान सूर्यनारायणाला प्रिय असणाऱ्या काही गोष्टी आहे, त्यामध्ये रक्तचंदन हा विषय सूर्यपूजेमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला आहे. रक्तचंदन सूर्याला आवडणारं जे आहे रक्तचंदन, आणि शिवाय करवीर पुष्प, कणेरीचं जे पुष्प आहे लाल, ते पुष्प सूर्याला आवडतं असं म्हटलेलं आहे. सूर्यप्रतिमा, सूर्याची पूजा करत असताना म्हणून रक्तचंदन, अर्थात श्रावणातल्या रविवारच्या पूजेत सुद्धा याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की हे करवीर पुष्प किंवा रक्तचंदन आहे. गोगुळ जो धूप आहे तोही सूर्याला प्रिय आहे, आणि आणखी पायस नैवेद्य सूर्याला प्रिय आहे, खिरीचा नैवेद्य. म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा दूध अथवा खिरीचा नैवेद्य सूर्याला अर्पण केला जातो. सर्वात श्रेष्ठ तिथी आहे, पुण्यदायिनी तिथी आहे रथसप्तमी जी आहे, माघ शुद्ध सप्तमी, तिला महासप्तमी असं सुद्धा म्हणतात. रथसप्तमीला महासप्तमी सुद्धा म्हणतात. इथं सुमंत ऋषी सुद्धा जे सांगतायत की जे कोणी या दिवशी भगवान सूर्याची न विसरता पूजा अर्चा करतात, स्मरण करतात, दर्शन करतात, कोणी त्यांना अर्घ्यदान करताय, कोणी त्या दिवशी एखादा अतिथी किंवा याचकाला अन्नदान करतात, कोणी त्या दिवशी उपवास करतात, कोणी सूर्याचा उत्सव साजरा करतात, रथयात्रा सुद्धा करतात, सूर्याची सुद्धा रथयात्रा. मोठा सुंदर विषय मांडलेला या ठिकाणी. पुराणांमध्ये जे येणारे विषय इतके ज्या पद्धतीने ते समोर आले पाहिजेत तसे येत नाही की सूर्याचं महात्म्य. आज सगळ्या विश्वामध्ये पर्यावरणाच्या संबंधाने जो सगळा केवळ शिबिर संमेलन सगळ्या गोष्टी होतात, कृती मात्र फार कमी होते, चर्चासत्र मात्र खूप होतात, पण त्यावरची कृती मात्र शून्य असते. की सूर्याकडून मिळणारी ऊर्जा, पृथ्वीचं भाव रक्षण व्हावं याकरता, वृक्षांचं संवर्धन व्हावं याकरता सगळा विषय पुराणांमध्ये मांडलेला आहे. तो फक्त पौराणिक पद्धतीने मांडला आहे म्हणून थोडा मागासल्यासारखा वाटतो, पण त्यातला भाव समजून घेतला की त्यातलं महत्वही लक्षात येतं की नाही की त्याही काळामध्ये या गोष्टीला महत्व दिलं आहे. पुढे या मध्यम पर्वामध्ये उद्यान निर्मिती काय आहे, वृक्ष कसे लावावेत त्यासंबंधीचं काय आहे, किंवा जलाशय कसे निर्माण करावेत, वापी कूप हे निर्माण कसे करावेत, म्हणजे पाण्याच्या संदर्भात, वृक्षांच्या संदर्भात, सूर्यासंदर्भात, ह्या सगळ्या पर्यावरणाच्या गोष्टी त्याही काळामध्ये महत्त्वाच्या मानल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सूर्याची उपासना जी सांगितली की तो प्रदान करणार आहे, देणार आहे, म्हणून तो देव आहे, देवत्व त्या ठिकाणी आहे. पण या स्थितीला पोचल्याशिवाय माणसाच्या चित्तामध्ये स्थिरता येत नाही. जर त्या व्यक्तीने अशा या महनीय गोष्टींना देवत्व दिलं नाही तर त्याच्यातून काही लोकांमध्ये असे समज निर्माण होतात की यांना देवत्व देता आणि एका कर्मकांडात अडकवून ठेवतात, असे आरोप होतात की अशा गोष्टींना देवत्व देता आणि केवळ कर्मकांडात अडकवून ठेवतात. त्याच्यातलं विज्ञान समजून घेतलं पाहिजे, त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. मान्य आहे विज्ञानही समजून घेतलं पाहिजे, पण देवत्वही त्यात समजलं पाहिजे. आणि देवत्व जर समजलं नाही तर माणसाच्या चित्तामध्ये स्थिरता येत नाही, आणि कृतज्ञता तर अजिबात निर्माण होत नाही. ही कृतज्ञता निर्माण करण्यासाठी त्यांना देवत्व दिलेलं आहे, कृतज्ञता. जर आई वडिलांना देवत्व दिलं तर त्याच्या ठिकाणी कृतज्ञता निर्माण होते की माता पिता हे दैवत आहे असं म्हटलं की त्या ठिकाणी कृतज्ञता निर्माण होते की नाही यांचे माझ्यावर उपकार आहेत, अशी भाषा त्याच्या मुखामध्ये येते. पण जर देवत्व दिलं नाही, केवळ व्यावहारिक भाव निर्माण केला तर तो म्हणतो केलं तर कुठे बिघडलंय, अशी त्याची भाषा निर्माण होते. पण देवत्व दिलं तर त्या ठिकाणी कर्तव्य लक्षात येतं आपोआप. म्हणून सूर्याची उपासना केल्याने कीर्ती प्राप्त होते, धन प्राप्त होता है, विद्या प्राप्त होता है, पुत्र पौत्र आदि प्राप्त होता है, आरोग्य प्राप्त होता है, आयुष्य प्राप्त होता है, उत्तम तेज कांति प्राप्त होते है। जी जी जो जी वांछिल जला जी जी हव ते सूर्याच्या कृपेने निश्चित प्राप्त होते। थोडं सामर्थ्य सूर्याच्या या ठिकाणी आपण जर याज्ञवल्क्यांनी केलेलं ज्यांनी सूर्यकवच ज्यांच्या मुखोदत असेल त्यांना लक्षात येतं, महर्षी याज्ञवल्क्यांनी केलेलं स्तोत्र आहे, छोटंसं असणारं स्तोत्र, पण सूर्याची ही प्रत्येक शक्ती आमच्या शरीरामध्ये कुठे कुठे असणारी ही सगळी केंद्र त्या ठिकाणी ते तेज प्रगट झालं की रोग आपोआप नष्ट होणार। आणि रोग निर्माणच होऊ नये अशी व्यवस्था यातून केलेली आहे, रोग निर्माणच होऊ नये। जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा हा पुत्र सांबून त्यांनीही उपासना सूर्याची केलेली होती, आणखी त्याचं पुढे वर्णन येणारच आहे। हा जो संवाद चाललेला आहे तो मूळ महर्षी सुमंत आणि राजा शतानिक यामध्ये। आता एक दुसरा प्रश्न उपस्थित केला की नेहमी आम्ही ऐकतो की सूर्याचा रथ असतो, सूर्याचा रथ याबद्दलचा हा एक प्रश्न आला पुढे। आता सूर्याचा रथ म्हणजे नेमकं काय आहे, पुन्हा त्याच गोष्टीचं अतिशय सुंदर निरूपण केलेलं आहे, प्रत्येक गोष्ट समजावून सांगितलेली आहे की सूर्याचा हा रथ एक चक्र तीन नाभी पाच अरे असणारा सुवर्णमय आठ अशा बंधांनी युक्त अशी एक नेमी आहे, 10,000 योजन लांब रुंद असं याचं जे स्वरूप आहे स्वर्णरथ, अरुण ज्याचा सारथी सोन्याचा असणारा हा रथ, सात घोडे झाला आहेत असं ज्याचं वर्णन। थोडक्यात म्हटलं तर हे रूपक सांगितलं, रथ म्हटला, घोडे त्याला म्हटले, सारथी म्हटला वगैरे सगळे चाक वगैरे इत्यादी वर्णन केलं की माणसाच्या डोक्यामध्ये रथाची संकल्पना मांडली की हे रथ आहे, जणू हा एक रथ आहे सूर्याचा हा रथ। पण त्याचं अतिशय सुंदररीतीने वर्णन या ठिकाणी केलं की सूर्याचा रथ काय आहे। विविध पुराणांमध्ये अगदी श्रीमद भागवतामध्ये सुद्धा राजा परीक्षितीला शुकदेवांनी सांगितलं, खगोलशास्त्राचा विषय जो पंचमस्कंदामध्ये आलेला आहे, ज्योतिषचक्र सूर्यरथमंडल वर्णन नावाचा जो अध्याय 21वा अध्याय भागवताच्या पंचमस्कंदामध्ये आहे त्यामध्ये सुद्धा हे वर्णन आलेलं आहे की सूर्यरथ म्हणजे काय आहे। यस्य एक चक्रम द्वादशारम षण्णेमी त्रिनाभी संवत्सरात्मकम समामनती तस्य अक्षो मेरो और मूर्धनी कृतो मानसोत्तरे कृते तर भागो यत्र प्रोतम रविरथ चक्रम तैल यंत्र चक्रवत भ्रमन मानसोत्तर गिरव परिभ्रमती असं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये सुद्धा। इथे ते सांगितलं की सूर्याच्या रथाला एकच चाक आहे, आता एका चाकाचा कधी रथ असू शकतो का, पण सूर्याच्या रथाला एकच चाक आहे, एकच चक्र म्हटलंय। हे चक्र म्हणजे कालचक्र, संवत्सरात्मक असणारं चक्र, 12 महिन्यांचं असणारं वर्ष संवत्सरात्मक चक्र आहे, म्हणून सूर्याच्या रथाचं एकच चाक आहे। यस्य चक्रम द्वादशारम त्याला 12 आरे आहेत त्या चाकाला, 12 महिने आहेत, 12 महिन्यांनी युक्त असणारे चाक आणि त्याचे प्रत्येक आरे जे आहेत म्हणून त्याला द्वादशार। त्यासह या चाकांना चाकाचं जे गोलाकार आहे तीन ठिकाणी जोडलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणून त्रिनाभी, तीन नाभी आहेत, या तीन नाभी म्हणजे चार चार महिन्याचा तीन चातुर्मास एकत्र होतात तेव्हा एक वर्ष तयार होतं, त्रिनाभी। एक चाक जे आहे तीन बिंदूंच्या द्वारे जोडलेला आहे गोलाकार त्याला प्राप्त झालेला आहे आणि 12 आरे त्याला आहेत 12 महिन्यांचे, म्हणून भागवतामध्ये वर्णन जे आहे की एक चक्रम यस्य चक्र एक चक्रम द्वादशारम षण्णेमी त्रिनाभी संवत्सरात्मकम 12 महिन्यांनी युक्त असणारे एक वर्ष असं हे सूर्याच्या रथाचं जाग आहे आणि तस्य अक्ष त्याचा केंद्रबिंदू तस अक्ष म्हणजे केंद्रबिंदू आहे मेरोर मूर्धनी मेरू पर्वताच्या शिखरावरती त्याचा केंद्रबिंदू आहे आणि हे अखंड सूर्यचक्र जे आहे ते रथ फिरत आहे हे चक्र अव्याहत चाललेलं आहे कधीही न थांबलेलं त्याचं वर्णन असं केलं आहे की हे तैलयंत्र चक्रवत जसं एखादं तैलयंत्र जे आहे की यंत्राचं असणारं चाक जसं सतत फिरतंय तसं हे चाक मेरू पर्वतावरती असणारा अक्षाभोवती सतत सतत परिभ्रमण करताय सूर्याचा हा रथचाल सारखा फिरतोय आणि तो फिरत असताना मेरू केवळ पृथ्वीच्या संदर्भात विचार केलेला नाही मेरू हा विषय जो आहे तो पृथ्वीचा एक अक्ष मानला एक केंद्रबिंदू मानला पण त्याचा संपूर्ण व्यास विस्तार हा त्रैलोक्यापर्यंतचा आहे त्रैलोक्य म्हटलेला आहे की याच सूर्याच्या चक्राची पूर्व दिशा ज्याला इंद्राची राजधानी अमरावती म्हटली दक्षिण दिशाम संयमनीपुरी पश्चिमेला वरुणाची विभावरीपुरी आणि जी उत्तरेला असणारी चारही दिशांना ते चक्र फिरत असताना त्याचे जे प्रकाशकिरण त्या त्या ठिकाणी जे पोहोचत आहे तिथपर्यंत त्याची जी व्याप्ती आहे तेव्हा कुठल्या काळात इथं प्रातः काळ आहे तर तिथं कुठला काळ आहे इथं कुठला काळ आहे असा सगळा जो अनुभव प्राप्त होतो पण त्याचा हा अक्ष इथं आहे या चाकाच्या दोनच बाजू आहेत चक्राच्या दोन बाजू ज्या आहेत त्यामध्ये एक उत्तरायण एक दक्षिणायण दोन बाजू याच्या आहेत या रथाचा जो हा रथ जो आहे या ठिकाणी रथाचा ध्वज जो मानला तो ध्वज आहे धर्माचा हा जो हे सगळं फिरत आहे ते कशासाठी आहे सृष्टीमध्ये धर्म सतत राहावा सृष्टी ही धर्माच्या आधारावर चालते आणि धर्म हा विश्वाची धारणा करतो धारणा धर्म मित्याहू धर्मो धारयते प्रजा हा धारणा करणारा तो धर्म आहे
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे प्रस्तुती भक्तिसुधा

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील चौथा श्लोक आपण पाहणार आहोत. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. या श्लोकामध्ये समर्थ मनाला बजावून सांगतायत की दुष्ट वासना नको, पापबुद्धी नको, नीती सोडू नको. म्हणजे ह्या सर्वाचा त्याग करून मनात, म्हणजे अंतःकरणात सारासार विवेक करून सार जो परमात्मा, त्याचा विचार दृढ करीत जा, त्याचंच चिंतन करत जा. परमात्मा भगवंत जर चित्तातून राहायचं असेल तर त्यासाठी मन, बुद्धी, अंतःकरण हे सर्व अगदी शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि मोकळं असायला हवं. जोपर्यंत तिथं नाना प्रकारच्या वासना, इच्छा, कामना आहेत आणि त्या देखील दुष्ट, विकृत अशा आहेत, तोपर्यंत भगवंताला राहायला जागाच नाही आहे. कामना, वासना या दोन प्रकारच्या असतात. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, मना वासना वासुदेवी वसू दे, मना कामना कामसंगी नकू दे. मन जसं चांगलं वाईट, सुष्ट दुष्ट दोन्ही प्रकाराने विचार करू शकतं, तसंच कामना वासना ह्या देखील चांगल्या आणि वाईट दोन्ही असू शकतात. त्या मनबुद्धीला लागलेल्याच आहेत. कामना ह्या सकाम आणि निष्काम असू शकतात. सकाम उपासना आणि निष्काम उपासना दोन्ही प्रकारची उपासना होती. सकाम उपासना केली की संसार जोडला जातो आणि निष्काम उपासनेने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. वासनेमध्ये देखील कुवासना, सद्वासना अशा असतात. कुवासनेनं मन दूषित, अमंगळ

अपवित्र बनतं. देहबुद्धीशी निगडीत राहून भगवंतापासून दूर दूर जातं. बुद्धी देखील कुबुद्धी आणि सद्बुद्धी अशी असते. आपण कोणत्या बुद्धीची जोपासना करतो हे पाहायला पाहिजे. भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल आणि जीवन धन्य करायचं असेल तर देह मन बुद्धी ही तिन्ही साधनं अगदी शुद्ध पवित्र निर्मळ असायला पाहिजेत. त्यासाठी समर्थ सांगतात की वासना दुष्ट असू नये, पापबुद्धी नसावी. पण पाप म्हणजे तरी काय? पुण्य परउपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याचं अहित चिंतन वस्तुतः काय करायला पाहिजे? दुसऱ्याच्या हितासंबंधी चिंतन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शक्यतोपरीनं सहाय्यभूत होणं आणि त्यातही आपण दुसऱ्यावर उपकार करतो अशी भावना नसणं हे आवश्यक आहे. देहबुद्धी स्वार्थ जेवढा बळकट असेल तेवढी पापकर्म हातून सहजच घडत जातात आणि जेवढी आपली बुद्धी परार्थाकडे परमार्थाकडे वळेल तेवढी पुण्यकर्म होत जातात. पुण्याची व्याख्या करतानाही म्हटलेलं आहे, पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, माते येणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्या योगे भगवंत प्राप्त होतो अशी कर्म जी करतात ती शुद्ध पुण्याची आहेत. ज्या कर्माने आपण भगवंताकडे आकृष्ट होतो, भगवंताची भक्ती निष्काम कामनेनं अहर्निश होत राहते ते शुद्ध पुण्य आहे. आणि जोपर्यंत देह मी हे अज्ञान आहे तोपर्यंत कमी जास्त प्रमाणात पाप होतच राहतं. सद्वासना पुण्यकर्माबरोबरच नीतीचा अवलंबही जीवनाला आवश्यक आहे आणि तिनं अधर्मातं वर्तन करून देहमनबुद्धीची शुद्धता संभवत नाही. म्हणून न्यायानं नीतीनं वर्तन करावं. या श्लोकाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, हे मना अंतरात सार आसाराचा विचार करून सार जे शाश्वत तत्व आत्मतत्व आहे त्याला तू धरून राहा. आसार म्हणजे अशाश्वताच्या मागे व्यर्थ जाऊन जीवन वाया घालवू नको. या श्लोकात सर्व व्यावहारिक सूचना स्पष्टपणे दिल्या आहेत. वाचताना ऐकताना सर्व सोपं वाटतं पण प्रत्यक्ष आचरणात मात्र लहान सहान गोष्टी देखील सातत्यानं करत राहणं अवघड वाटतं. पण ते केले पाहिजे तरच नरजन्म सफल होणार आहे. हरिओम तत्सत. श्रीराम.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या

0: लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिकावनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने

त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. आंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले.
त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने महासंकटे दारिद्र्य शत्रू आघोरी विद्या अधिव्याधी अनारोग्य भूतपिशाच्या अधिपीडा दैवी प्रकोप आपत्ती उत्पात संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य यश कीर्ती उत्तम बुद्धी सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकं निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ राजेसाहेब स्वामींच्या चरणांशी बसले होते. त्यांनी देवांसाठी उगाळलेलं चंदन हातात घेतलं आणि स्वामींना लावलं, त्यांची पूजा केली. स्वामी राजावर प्रसन्न झाले. झोपाळ्यावर राजाला आपल्या शेजारी बसवलं. झोपाळा आपोआप झुलू लागला. झोक्याला गती आली. राजाच्या लक्षात आलं, सर्वत्र चंदनगंध पसरलेला आहे. मघाचा उंदीर स्वामींसमोर येऊन उभा आहे. स्वामी झोपाळ्यावरून उतरले. उंदीर स्वामींच्या चरणांशी आला. पुढले दोन पाय त्याने स्वामी चरणांशी ठेवले. आपली शेपटी वर करून स्वामींना त्याने आनंदाने अभिवादन केलं. आणि अचानक उंदीर मनुष्यवाणीत बोलू लागला. स्वामी, सेवकाच्या हातून माझा मृत्यू घडला. आपण मला जीवदान दिलं. वाटतं तुमची आजन्म सेवा करावी, पूजा करावी. परंतु मी उंदीर, माणसासारखी मला पूजा करता येणार नाही. तुम्ही मला मानवी आयुष्य मिळेल असा आशीर्वाद द्या, म्हणजे मला तुमची सेवा करता येईल. स्वामी मंद हसले, म्हणाले, उंदरा, तुझा मृत्यूक्षण जवळ आला होता, परंतु तो मी थोडा लांबवला. कारण एकच, मला तुझे मागचे जन्म तुला सांगायचे होते. हिमालयात मी वावरत असताना तू माझ्याजवळ हरिणीच्या रूपात होतास. माझ्याजवळ तू बागडत राहायचास. त्यानंतर तू मानवी जन्म घेतलास आणि गणेशाची पूजा केलीस. गणेशाचं वाहन व्हावं म्हणून तू ह्या जन्मी उंदीर झालास. राजवाड्यात तू ह्या देवघरातच वावरत राहायचास. मला वाटलं तुला मोक्ष मिळावा. परंतु तू म्हणतोस की तुला माझी सेवा करायची आहे, तुला मानवी जन्म निश्चित मिळेल. तो मात्र तुझा शेवटचा प्रवास. तू मोठा होशील तेव्हा माझी अवतार समाप्ती झाली असेल. तू अक्कलकोटातच राहशील आणि माझ्या पादुकांची सेवा करशील. स्वामींनी उंदराच्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. आश्चर्य म्हणजे उंदराच्या मुखातून शब्द उमटू लागले. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. उंदराने डोळे भरून स्वामींकडे पाहिलं. पुन्हा पुढले दोन्ही पाय जुळवले, नमस्कार केला आणि पुन्हा देवघरात निघून गेला. देवघराच्या दिशेने उंदराच्या पायाचे चंदन ठसे उमटले होते. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही मनाशी एक संकल्प करा की मला फक्त भगवंताचाच सहवास हवा आहे. त्यासाठी त्याच्या नामात अखंड रहा, त्याचाच ध्यास घ्या. आयुष्यात एक क्षण असा येईल की भगवंत अस्तित्वाची चाहूल तुम्हाला आपोआप लागेल. नामाची शक्ती वाढली की मग आनंदाचा प्रदेश विस्तारत जातो. ह्या विस्तारलेल्या आनंद प्रदेशातच भगवंत अस्तित्व वावरत असतं. म्हणून प्रत्येक साधक भक्ताने नामस्मरणात रममाण होण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, एवढंच माझं सांगणं आहे.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भारतीय संस्कृतीचे

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 17 जुलै. गुरुने सांगितलेलं साधन अनन्यतेने सांभाळावं. एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेलं. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही. तशासारखं आपलं झालं आहे. आपण इथे कशाकरता आलो हेच विसरलो आहोत. खरं म्हणजे आपण काही एका निश्चित कार्यकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा करत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार, आणि जे सुख मिळतं तेही अंती खोटंच ठरतं. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो, तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित असतं. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील, कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनानं केलेलं साधन आपल्याला बरं वाटतं, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं झालं. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरं असं वाटू लागतं. गुरु तरी नाम हेच सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरं आहे. गुरुने सांगितलेलं साधन पतिव्रतेसारखं निष्ठेने पाळलं पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असं मानते, त्याप्रमाणे आपण आपलं साधन सांभाळलं पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असं होतं आणि त्यामुळेच त्याला खरं सुख होतं. कुठेतरी आपलं प्रेम असावं, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाणं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर किशोरी आमोणकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर महर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक यांचं व्याख्यान.
1: सूर्याच्या ग्रहणाचाही त्याने अभ्यास केलेला आहे. अत्री ऋषीने हा जास्त अभ्यास केलाय आणि ते ग्रहण कशामुळे लागतं हे त्यांनी सांगितलंय, स्वरभानुमुळे. स्वरभानूचा अर्थ आत्तापर्यंत कुणालाही नक्की कळलेला नव्हता. स्वरभानू म्हणजे राहू हा अर्थ घेतला, राहू म्हणजे एक राक्षस अर्थ घेतला आणि राक्षस तो सूर्याला गिळतो असं भाविकपणे अर्थ लावला गेला. वेदामध्ये असा भाविकपणा नाही. ऋग्वेदात स्पष्ट सांगितलंय की सूर्यग्रहण या कारणामुळे घडतं, भाविक लोक त्याचा अपलाभ घेतात. हे प्रत्यक्ष टीका अत्री ऋषींनी केलेली आहे, हे लक्षात घ्या. अत्री ऋषींनी हा फार अभ्यास केलेला होता, त्यांनी स्वरभानू हा शोधून काढलाय शब्द. स्वरभानू याचा अर्थ आता मी तुम्हाला स्पष्ट करतो, म्हणजे लक्षात येईल. स्वर म्हणजे स्वर्ग म्हणजे आकाश, भ म्हणजे प्रकाश आणि अणु म्हणजे प्रकाशाच्या मागोमाग जाणारी, अनुचरण करणं, अनुसरण करणं. हा जो अणु शब्द आहे तो अनुयायी या शब्दातच आहे, पाठीमागून जाणारा तो अनुयायी. तसं भच्या पाठीमागून म्हणजे तेजाच्या पाठीमागून जाणारं जे कुणी ते स्वरभानु. आकाशामध्ये तेजाच्या पाठोपाठ जाणारी जी कुणी असेल ती स्वरभानु. कोण असं जातं तेजाच्या पाठोपाठ? सावली. जिथे तेज असेल आणि एखादी वस्तू असेल तिथे सावली असतेच. सावली नाही असं कुठेही होत नाही, तशी ती आकाशही आकाशामध्येही असते. त्या सावलीला स्वरभानु हे नाव दिलंय आणि आज सायन्सनी मान्य केलंय की ग्रहण लागतं हे या सावलीमुळेच लागतं. सूर्यग्रहण केव्हा लागतं? सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो त्यावेळी सूर्याला ग्रहण लागलं असं समज. सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र आला म्हणजे सूर्याच्या त्या तेजामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ज्या भागात ती सावली पडलेली असेल तिथे सूर्याला ग्रहण लागलं असं दिसतं. किती खोल ज्ञान या अत्री ऋषीने मिळवलं दिसतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यांनी हेही सांगितलं की हे जसं पृथ्वीवरून दिसतं तसं सगळ्या भुवनांवरून म्हणजे सगळ्या ग्रहांवरून सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसतं. पृथ्वीवरून जसं दिसेल तसं मंगळावरूनही सूर्यग्रहण दिसेल आणि त्याचं कारण स्वरभानू हेच असेल हे अत्री ऋषीने ठामपणे सांगितलेलं आहे. हा ग्रहणांचा अभ्यास केला त्यांनी, कारण शोधून काढलं. हे मात्र या जगात मीच पहिला माणूस स्वरभानूचा नेमका अर्थ उलगडून दाखवला त्यातल्या शब्दांसकट शब्दांच्या अर्थावरून हे मी उलगडून दाखवलो. आता हे जसं त्या ऋषींनी केलं तसं सूर्यग्रहणाचा इतका अभ्यास केला की खग्रास सूर्यग्रहण सुटताना सूर्याचा तेजस्वी नेत्र दिसतो असं म्हटलंय. आज खगोलशास्त्रात आणि त्याच्या आधारावरून लिहिलेल्या वृत्तपत्रातल्या लेखांमध्ये डायमंड रिंग वर्णन केलेली दिसते. ती डायमंड रिंग म्हणजे सूर्यनेत्र हे अगदी स्पष्ट दिसतं आणि त्याची वर्णनं ह्याच्यामध्ये वेदामध्ये छानपणे केलेले आपल्याला आढळतात. या वेदांनी दिशा निश्चित केलेल्या आहेत. प्राची म्हणजे जिथून सूर्य वर येतो ती प्राची, त्याला पूर्व आपण असं म्हणतो. व्याख्या अशीच आहे, पृथ्वीवर उभं राहून बघितलं असताना ज्या दिशेतून सूर्य वर आलेला दिसतो ती प्राची किंवा पूर्व. तसं उभं असताना पाठीमागे असते ती पश्चिम, त्याला प्राची आणि प्रतीची असं म्हटलंय. अशा स्थितीत आपल्या उजव्या हाताला असते ती दक्षिण आणि उरलेली ती उदीची म्हणजे उत्तर. उत्तर म्हणजे उरलेली अशा अर्थाने आहेत. ह्या चार दिशा झाल्या. आज उत्तर म्हटलं की फक्त एक आपण होकायंत्र वापरून मानतो ती उत्तर असं मानलं जातं. वेदकाळी होकायंत्र वापरली जात नव्हती तरी सुद्धा त्या उत्तरेची तीन तऱ्हा त्यांनी वर्णन केल्या आहेत. एक उत्तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभं राहिल्यावर जी डावीकडे दिसते ती उत्तर. शिवाय ध्रुवाची दिशा म्हणून त्यांनी वेगळी दिली आहे, म्हणजे उत्तर ध्रुव ज्या दिशेला असतो ती ध्रुवाची दिशा आणि डोक्यावरची दिशा ही आणखीन वेगळी. आज होकायंत्राने जी दिसते ती उत्तर ध्रुवाची दिशा दिसत नाही, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाची दिशा दिसते. ध्रुव ताऱ्याची दिशा वेगळी असते आणि हे या ऋषींना माहीत होतं की ध्रुव तारा बदलतो, म्हणून ध्रुव ताऱ्याची दिशा वेगळी, उत्तर दिशा वेगळी आणि डोक्याची दिशा वेगळी. हे तीन भाग या लोकांनी केले. मी किती सूक्ष्म अभ्यास करत होते हे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. हा इतका खोल अभ्यास केला.

0: झाल्यावर साहजिकच त्यांनी अर्कज मास निर्माण केले. चांद्रमास आता तुम्हाला सांगितले, सूर्याच्या आधाराने निर्माण केलेले ते अर्कज किंवा ऋतूंच्या आधाराने निर्माण केलेले आर्तव मास. या दोन आर्तव मासांचा ऋतू असतो हे त्यांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे. अर्कज किंवा आर्तव ही दोन्ही नावं त्याला वापरलेली आहेत. आता हा जो अभ्यास या लोकांनी केला त्याच्यात त्यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलंय की हा जो सोम म्हणजे चंद्र हा याच्यापेक्षा आदित्य जास्त बलिष्ठ असतात, चंद्रापेक्षा पृथ्वी जास्त मोठी आहे आणि चंद्र नक्षत्रांच्या मांडीवर खेळत असतो. आता इथे बघा, त्यांनी आदित्य म्हणजे सूर्य फार मोठा आहे बरोबर ओळखलं होतं, चंद्र अगदी छोटा आहे, चंद्रापेक्षा पृथ्वी मोठी आहे हेही त्यांनी ओळखलं होतं, हेही दिसतं. आणि चंद्र हा त्या ऋताच्या मध्ये असलेल्या ताऱ्यांवरून त्याचं स्थान ओळखले जातात हेही त्यांनी ओळखलं होतं, हे दिसतं. आता सूर्याला त्यांनी महत्व दिलंय कारण तो देवचा उद्धारक असं म्हटलंय. देव म्हणजे द्यूलोक. आता आकाशाचे पुन्हा भाग पडतात. आकाश म्हणजे व्यक्त न होणारं काहीतरी आहे, तत्व पंचमहाभूत हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण आकाश म्हणजे आभाळ असं जर आपण म्हटलं तर त्याचे पुन्हा भाग होतात. त्यातला देव म्हणजे द्युतिमान असलेला भाग तो देव. कशाला द्युतिमान म्हणायचं? सूर्याच्या प्रकाशामुळे जो उजळून निघतो अशा भागाला द्यूलोक असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून द्यूलोकाचा उद्धारक सूर्य असं त्यांनी सांगितलेलं आहे. भूमीला त्यांनी सत्य म्हटलंय कारण या भूमीवर पृथ्वीवर जे जे काही असतं ते असतं, सतत असतं. भूमी सतत राहणार आहे, त्याच्यावर ज्या वस्तू असतात त्या सतत राहणार आहेत, म्हणून त्याला सत्य म्हटलंय. आकाशात जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्र असणाऱ्या भागाला त्यांनी ऋत असं म्हटलेलं आहे. ऋत असं म्हणण्याचं कारण म्हणजे सत्य आणि ऋत या दोन शब्द आहेत. आपण मराठीत किंवा संस्कृतमध्ये काही लोक एका अर्थाने समान अर्थी शब्द वापरतात, सत्य आणि ऋत एकच. तसं नाहीये. सत्य म्हणजे चिरंतन असणारं, न बदलणारं, आणि ऋत म्हणजे बदलणारं. ते खरंच असतं पण बदलत असतं, म्हणून त्याला ऋत. आकाशातली नक्षत्र हालतात म्हणून ऋत आहेत, नष्ट होणार नाहीत, म्हणजे असतात सत्य तरी पण हालतात, म्हणून त्याला ऋत असं म्हटलेलं आहे. हे इतका खोल अभ्यास या वेदातल्या ऋषींनी केलेला होता हे आपल्याला दिसतं. आता चंद्राचं सांगितलं त्यात ते म्हणतायत की दिवाचा आश्रित आहे. चंद्र हा दिवाचा आश्रित आहे. दिव म्हणजे आकाश. आकाश कुठलं? जे पृथ्वीच्या वर कुठेही पसरलेले ते तिथे हा चंद्र असतो. तो नक्षत्रांच्या मांडीवर खेळत असतो. म्हणजे चंद्र असतो तो भाग दिव, त्याच्या मागे ऋत, तिथे नक्षत्र आहेत. आणि द्यूलोक हा सूर्यामुळे उजळलेला भाग म्हणजे द्यूलोक. इतक्या व्याख्या या ऋग्वेदातल्या लोकांनी केल्या. आणि हा अभ्यास करताना त्यांनी हेही सांगितलं की जिथे जिथे पृथ्वी असते तिथे तिथे द्यूलोक असतो, आणि द्यूलोक असेल तर पृथ्वी असलीच पाहिजे. म्हणून द्यावा पृथ्वी अशी जोडी त्यांनी सांगितली आहे. आणि हेही सांगितलंय की हे दोन परस्परांची उदक उपभोगतात. आकाशातलं म्हणजे द्यूलोकातलं पाणी पृथ्वी उपभोगते आणि पृथ्वीचं पाणी आकाशामध्ये जातं हे आज आपल्याला माहिती आहे. बघा, समुद्राच्या पाण्याची वाफ होते ना, आकाशात जाते, तीच पाऊस रूपाने खाली पडते. म्हणून पाणी इकडून तिकडे जात असतं हे वेदामध्ये या लोकांनी शोधलं होतं. आज आपल्याला शिकवतात हे युरोपियन लोकांनी हे शोधलं. म्हणून भूगोलाच्या किंवा या सायन्सच्या पुस्तकात नेहमी असं शोधलेलं विधानं केलेली आपल्याला आढळतील. या सूर्याचा अभ्यास केला, प्रकाशाचाही अभ्यास या लोकांनी केला. सायणाचार्यांनी ऋग्वेदातल्या एका मंत्राच्या भाष्यामध्ये असं म्हटलंय की हा सूर्याचा प्रकाश एक अर्ध्या निमेषामध्ये 2202 योजन आक्रमण करतो. अर्ध्या निमेषात 2202 योजन आक्रमण करतो प्रकाश. आता हे सायणाचार्य 15व्या शतकात झालेले आहेत. 15व्या शतकात आजच्या सायन्सला कुणीही सूर्याच्या प्रकाशाची गती शोधलेली नव्हती, पण सायणाचार्यांनी लिहिलंय. ते योजनांचे मैल केले आणि निमेषाचे सेकंद केले तर सेकंदाला 1,87,32 मैल एका सेकंदात ही प्रकाशाची गती दिसते. 1,87,32 मैल प्रति सेकंद. आजच्या विज्ञानाने मानलंय 1,87,352.5 मैल एका सेकंदात. मी अगदी समान आहे ना. 1,87,000 हे दोन्हीकडे काम आहे. आता 72 का 352 एवढा फरक आहे. तो फरक एकावेळी आजही झाला असेल मोजण्याच्या चुकीने झाला असेल, प्रदूषणामुळे झाला असेल, अनेक कारण असतील, कारण प्रकाशाच्या गतीत बदल होतो ही कल्पना आजच्या सायन्सला आलेली आहे. तर इतकं प्रकाशाची गती शोधण्यापर्यंत ज्ञान वेदातल्या ऋषीने मिळवलं होतं, जे 17व्या 18व्या शतकात कळलं आजच्या सायन्सला, हे वेदाने सांगितलंय. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता काल हा जो भाग आहे, काल कशाला म्हणायचं? आज सायन्समध्ये कालाबद्दल फार काही लिहिलं गेलं नाही. टाइम म्हणजे काय, व्याख्याही नीट करता आली नाही. या कालाबद्दल सुद्धा वेदामध्ये, विशेषतः अथर्ववेदामध्ये जास्त विचार केलेला आहे. आणि त्यात त्याने असं म्हटलंय की काल हाच सगळ्यात प्रमुख आहे, तोच सगळं निर्माण करतो, कालानेच ब्रह्म उत्पन्न केलंय असं त्याने म्हटलंय. आणि अगदी बरोबर आहे. आज आता विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना काळाचा विचार करावाच लागतो. आधी हे होतं, मग ते झालं, मग ते झालं, सेकंड किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा विचार केला जातो. मे कालाचा विचार आहे, मे तिथे ज्या घटना घडल्या त्या ठराविक कालात घडल्या, मे काल तेव्हापासून आहे हे नक्की सिद्ध झालं. आणि म्हणूनच तो पुढे म्हणतोय की हा काल सहस्र अक्षांनी फिरत असतो. अगदी बरोबर आहे. अक्ष म्हणजे ऍक्सिस, ज्याच्या भोवती एखादं शक्ती फिरत असते त्याला अक्ष म्हणायचं. हा काल सहस्र अक्षांनी फिरत असतो. आहे का सहस्र अक्ष? त्यात एका ठिकाणी 7 अक्ष असं म्हटलंय. खरोखरच 7 अक्षांनी तो फिरतो का? खरोखरच फिरतो. मग आता स्वतःभोवती पृथ्वी फिरते हे कालासाठीच आहे ना. पृथ्वीची स्वतःभोवतीच एक वर्तुळ पूर्ण झालं म्हणजे 24 तास झाले, म्हणजे पृथ्वीचा अक्ष हा कालाचा अक्ष झाला, म्हणून ते पहिला अक्ष. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे दुसऱ्या अक्षाभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. या ऋतूंचं चक्र एक चालू आहे, दिवस रात्र चक्र चालू आहे. सूर्य गॅलेक्सीत फिरतोय ते एक चक्र चालू आहे, आणि गॅलेक्सी स्वतः आणखी कुठेतरी फिरते ते एक चक्र आहे. मे 7 चक्र इथेच आपल्याला दिसत आहेत, आणि तेच नेमकं यांनी सांगितलंय. आणि ही तर काहीच नाही, अशी अनेक ठिकाणी, कारण पृथ्वीचं चक्र वेगळं, मंगळाचं वेगळं, शनीचं वेगळं, गुरुचं वेगळं, हे सगळं या लोकांनी शोधलं, म्हणून सहस्र अक्ष असं त्याला म्हटलेलं आहे. इतका कालाचा विचार या लोकांनी केलाय. आता हा कालाचा विचार केला, वारांचा विचार केला, त्यामध्ये वार जे आता मी सांगितलं सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत एक जो कालावधी त्याला वार असं म्हटलंय. या वारांना मोजण्यासाठी त्यांनी ग्रहांची नावं योजली. का योजली? याचा तैत्तिरीय संहितेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. षडहा दीक्षित हा स्यात असं त्यांनी म्हटलंय. 6 दिवस दीक्षित राहावं. दीक्षित राहावं म्हणजे दीक्षा घेऊन यज्ञ करावा, 6 दिवस यज्ञ करावा. आणि मग अशा यांनी मास मोजतात, 1 दिवस सोडून असं त्यांनी विधान केलंय. म्हणजे 6 दिवसांचं रोज यज्ञ आणि 1 दिवस सोडायचा, म्हणजे 7 दिवस झाले. अशी 4 चक्र झाली म्हणजे 1 मास झाला. 7 4 सप्ताह म्हणजे 1 मास हे त्यांनी केलं. आता हे 6 दिवस मोजण्यासाठी प्रत्येक ग्रहाला आहुती देण्याची योजना त्यांनी केली. चंद्र सगळ्यात जवळचा, मन आकर्षण घेणारा, म्हणून पहिलं चंद्राला आहुती द्या, दुसऱ्या दिवशी मंगळाला, मग बुध, गुरु, शुक्र, शनी. 6 दिवस झाले, 7व्या दिवशी सुट्टी घ्यायची. पण त्या दिवशी सुट्टी असली तरी आत्मा जो आहे सूर्य, त्या सूर्याला आहुती दिली पाहिजे असे विधान केलंय. म्हणून तो आदित्य वार पाहिला, सूर्याचा वार पाहिला आणि बाकी 6. आता हे जे वारांचे क्रम लावलाय, हा क्रम सूर्यापासून ग्रहांची असलेली अंतर दर्शवणारा आहे. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य ते पृथ्वी याच्या मधला जो भाग आहे तिथे जे ग्रह आहेत त्याला अंतर्ग्रह असं म्हणायचं. आणि सूर्य पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जे ग्रह फिरत आहेत ते बहिर्ग्रह. बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहेत, आणि मंगळ, गुरु, शनी हे बहिर्ग्रह आहेत. या लोकांनी सूर्याला आत्मा म्हटलेला असल्यामुळे त्याला पहिला मान दिला. मन म्हणजे चंद्र, म्हणून पहिला वार चंद्राचा, म्हणून सोमवार. आता हा सोमवार झाला. त्याच्यानंतर चंद्राचा तो मान राखल्यानंतर सूर्याजवळचा एक ग्रह घेतला, मंगळ, म्हणजे सोमवार नंतर मंगळवार. मग पुन्हा सूर्याजवळचा बुधवार, मग पुन्हा चंद्राजवळचा गुरुवार, शुक्रवार, शनिवार असं करत गेले. बघा, पहिला रविवार, सोमवार, सोमवार नंतर तो सोम म्हणजे चंद्र असल्यामुळे दुसऱ्या वाराचं नाव दिलं, ते सूर्यापासूनचा म्हणजे बहिर्ग्रहामधला एक ग्रह घेतला, मंगळवार. त्यानंतर पुन्हा चंद्राजवळचा बुध घेतला, त्यानंतर पुन्हा सूर्याचा गुरु घेतला, त्यानंतर पुन्हा चंद्राजवळचा शुक्र घेतला, आणि पुन्हा सूर्याजवळचा म्हणून शनी घेतला. 6 दिवस झाले, सुट्टीचा वार म्हणून सूर्य, म्हणून आदित्यवार, रविवार, काही तुम्ही मांडा, असं हे त्यांनी केलं. म्हणजे चंद्राची किंवा इतर ग्रहांची सूर्यापासूनची अंतर या ऋषींना नक्की माहीत होती हे याच्यावरून आपल्याला दिसतं. या कालाचा अभ्यास केल्यावर त्यांनी कालाचा सूक्ष्म सूक्ष्म भाग करत गेले, परमाणूपर्यंत गेले आणि परमाणूची जी व्याख्या केली आहे ते आपण जर भागत गेलो तर एक परमाणू म्हणजे सेकंदाचा 32 दशलक्षांश भाग येतो. सेकंदाचा 32 दशलक्षांश भाग म्हणजे एक परमाणू काळाचा. किती खोल किती सूक्ष्म त्यांनी अभ्यास केला होता हे दिसतं. कशासाठी एवढा अभ्यास केला, इतकं बारीक कालाचं परिमाण का शोधलं? दोनच कारण. एक म्हणजे अगदी सूक्ष्मात जाऊन काहीतरी घटना ते बघत असले पाहिजेत. उदाहरणार्थ जीवशास्त्रातलं पेशी विभाजन क्षणाक्षणाला काहीतरी घडत असतं ते मोजण्यासाठी हा एक हे कारण, किंवा प्रचंड गती धारण करून कुठेतरी जात असले पाहिजेत म्हणून दुसरं. म्हणजे दोन्ही अर्थाने इतकं सूक्ष्म परिमाण काळाचं त्यांनी शोधलं. आणि मोठं परिमाण परार्धापर्यंत आहे, 1/18 म्हणजे परार्ध. हे वेदामध्ये आहे परार्ध आकडा, यजुर्वेदामध्ये आहे, पण हे आम्हाला शाळेत शिकवलं जात नाही. आम्हाला शिकवतात गणित हे ग्रीकांनी शिकवलं हिंदुस्थानला, किंवा अलेक्झांडरची स्वारी आल्यानंतर. पण अलेक्झांडरची स्वारी ज्यावेळी हिंदुस्थानवर आली त्यावेळी ग्रीक लोकांना फक्त दशसहस्र हा आकडा माहीत होता. मे 1/4 त्याच्या पलीकडे ते गेलेले नव्हते. आणि त्याचवेळी की त्याच्याही आधी वेदकाळापासून यजुर्वेद काळापासून परार्ध आकडा माहीत होता 1/18 आणि यांचं फक्त 1/4. कोण श्रेष्ठ? पण हे आम्ही हिंदुस्थानात आमच्या मुलांना शिकवतच नाही. आम्ही शिकवणार ग्रीकांनीच शिकवलं. हा मूर्खपणा अजून चाललेला आहे. त्यामुळे आमच्यात स्वाभिमान जागृत होत नाही आणि स्वतंत्र संशोधन करण्याची वृत्ती निर्माण होत नाही. आता हे सगळं केलं, त्यांनी विश्वाचं आयुष्य शोधण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याने असं म्हटलंय, विश्वाची उत्पत्ती 3456 कोटी वर्षापूर्वी झाली. 3456 कोटी वर्ष. आज बिग बँग थेअरी जी मांडली आहे लॉवेलनी, त्यांनी सुरुवातीला म्हटलं 1/10 कोटी वर्षापूर्वी हे झालं, पण आता तो म्हणतोय जास्त झाले असले पाहिजे, याच्या दुप्पट ते तिप्पट काळ झालेला असला पाहिजे. म्हणजे 3456 कोटी वर्षापूर्वी हे विश्व उत्पन्न झालं. हा जो आपल्या भारतीय शास्त्रांचा विधान आहे हे अगदी बरोबर आहे असं याच्यावरून आपल्याला दिसतं. आता हा जो कालाचा विभाग परमाणूपर्यंत गेले, तसा स्थलाचाही विभाग परमाणूपर्यंत गेलाय. आणि इथे स्थल काल एकता दाखवली गेली आहे, स्पेस टाइम कंटिन्युअम असं आइन्स्टाईनने जे आजच्या काळात मांडलं हीच कल्पना स्थल काल एकता एक वाक्यता हे पूर्वीच्या ऋषींनी दाखवून दिलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. हा सगळा अभ्यास करताना आकाशामध्ये 12 राशी त्यांनी शोधल्या. 12 महिने मोजताना एकेका महिन्यामध्ये सूर्य एकेका राशीत असतो हे त्यांनी ओळखलं, आणि म्हणून 12 विभाग. 12 विभाग हे स्पष्ट म्हटलेलं आहे. तरी सुद्धा आमचेच लोक शिकवतात की वेदांना राशीच माहीत नव्हत्या, राशी ग्रीकांनी हिंदुस्थानात आणल्या. अतिशय चुकीचं आहे. ऋग्वेदामध्ये 12 राशींचा स्पष्ट उल्लेख आहे. राशी हाच शब्द तिथे वापरलाय. राशी म्हणजे ढीग, धान्याच्या राशी, धनाच्या राशी हा शब्द प्रयोग जसा आपण करतो तसा या ताऱ्यांच्या राशी म्हणजे ताऱ्यांचा ढीग. असंख्य तारे आहेत, त्यातला एक ढीग एका विशिष्ट आकाराचा धरला आणि त्याला राशी असं म्हटलं. आणि या 12 राशी पूर्णपणे वर्णन केलेल्या आहेत. तो सगळा फार खोलात जाण्याचा विषय, त्याबद्दल मी काही जास्त सांगत नाही. पण मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या या सगळ्या राशींचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यात आज ज्याला मीन राशी आपण म्हणतो या मीनचा उल्लेख ऋग्वेदामध्ये तरी मला कुठे सापडला नाही. पण 12 राशींचा जे अर्थी उल्लेख आहे, आकडा नक्की सांगितलाय, त्या अर्थी ती असली पाहिजे म्हणून जास्त अभ्यास केला. आणि मग लक्षात आलं की मीन राशीच्या ऐवजी त्यांनी शेन हा शब्द वापरलाय. शेन म्हणजे ससाणा, अत्यंत वेगाने उडणारा पक्षी म्हणजे ससाणा. मे कावळ्याला सुद्धा आकाशात तो झडप मारून पकडतो आणि खाऊन टाकतो, इतका त्याचा प्रचंड वेग असतो. आणि या ससाण्याचं वर्णन करताना त्यांनी वेदांनी सांगितलंय की हा गिरट्या घालत नाही. ससाण्याच्या जातीचे जे पक्षी असतात, मे गरुड म्हणा, घार म्हणा, गिधाड, हे आकाशात गिरट्या घालताना दिसतात, पण हा जो ससाणा आहे हा गिरट्या घालत नाही, सरळ एका दिशेने उडतो. कारण पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. ही ताऱ्यांची आकृती म्हणजे हा शेन. त्याला एकच पंख आहे असं म्हटलं. आणि कारण काय? तो स्वर्गामधून किंवा आकाशामधून सोम आणत होता, आणि म्हणून त्याला कोणीतरी बाण मारला, त्या बाणामुळे त्याचा पंख तुटला. हे वर्णन इतकं अचूक केलंय की हा शेण म्हणजे पक्षाचा आकार जो दिसतो त्या पक्षाच्या आकाराला खरोखरच एकच पंख आहे असं दिसतं. आता तुम्ही माझ्याकडे बघताय, समोरून बघताय, माझे दोन हात दिसतील, पण इकडून किंवा इकडून जर पाहिलं तर माझं एकच हात तुम्हाला दिसेल. तसं एका बाजूनी पाहिल्यावर त्याचा एकच पंख दिसत होता म्हणून एक पंखाचा पक्षी असं त्याचं वर्णन केलंय. आणि मग कल्पना लढवली की दुसरा पंख कोणीतरी तोडला, तो कोणी तोडला, त्याचं कारण दिले धनुष्यानी बाण मारून कोणीतरी तोडला, हे सगळ्या नंतरच्या कविकल्पना. कविकल्पना करण्याचं कारण असं, आकाशातून सोम आणताना असं म्हणलंय. सोम म्हणजे लोकांच्या मनात एक कल्पना आहे, सोम नावाची वल्ली होती, त्याचा रस पूर्वी प्यायला जायचा. पण सोम याचा साधा सरळ अर्थ पाऊस असा आहे, पर्जन्य पाणी. आकाशातून तो पाऊस आणत होता, त्यावेळी कुणीतरी बाण मारला. कुणी बाण मारला तर याच्या थोडंच पलीकडे धनुरास आहे, तिथे धनुष्याचा आकार चक्क दिसतो, त्याला बाण लावलेले दिसतात. म्हणून कल्पना केली की तिथून कुणीतरी बाण मारला आणि याचा पंख तोडला, तरी तो पाऊस घेऊन आला. आणि ह्या मीन राशी, मीन म्हणजे शेण, आता सांगितलं, मीन म्हणजे शेण राशीमध्ये पाऊस पडण्याचा एक कालावधी होता, तो इसवी सन पूर्व काहीतरी 1819 सहस्र वर्ष इतक्या प्राचीन काळ येतो. मग ह्याच्यावरून पुन्हा या राशींच्या उल्लेखावरून आणि वर्णनावरून आपल्याला निश्चितपणे काल सुद्धा ठरवता येतात. सिंह ज्यावेळी पाण्यात जातो त्यावेळी सुबत्ता असते, माणसं आनंदी असतात असं त्याने म्हटलंय. आता सिंह नावाचा प्राणी जर घेतला, पशु हत्या करणारा वाघाच्या जातीचा प्राणी, तो जर घेतला तर तो सहसा पाण्यात जात नाही, आणि तो पाण्यात किंवा नदीत जर गेला तर माणसाचं भलं होण्याचं कारण नाही. साधा व्यावहारिक विचार केला तरी कळतं की हे भाषांतर जे लोकांनी केलंय, ज्या कल्पना केल्या त्या चुकीच्या आहेत. मग काय असलं पाहिजे? तर सोम सिंह पाण्यात जातो याचा अर्थ पावसाळ्याच्या वेळी सिंह राशीत सूर्य असतो, त्यावेळी हे घडतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय, आणि याच्यावरून काळ बरोबर काढता येतो, तो इतकी सहस्र वर्ष इसवी सन पूर्व असं दिसतं. त्या आकड्यांच्या खोलात मी आता काही जात नाही. आता ह्या लोकांनी असे राशी सोडल्या, सगळ्या राशी तिथे आहेत, कुंभ रास सुद्धा आहे. मला फक्त मकर आणि कर्क या दोन राशी सापडल्या नाहीत, पण त्या दुसऱ्या नावाने दिलेल्या असणार. कारण आज तुला ज्याला म्हणतो आपण तुला, त्या तुला त्यांनी अनस रथ असा शब्द वापरलाय. अनस आणि रथ, अनस म्हणजे एक त्रिकोणी सांगाडा आणि त्याच्या मागे चौकोनी रथ असतो, त्याला दोन चाक असतात असं मिळून. म्हणजे बैलगाडीचं बघा, बैलाच्या मानेवर ठेवतात ते दोन भाग त्रिकोणी साधारण असतात, ते अनस आणि मागला गाडा म्हणजे रथ. तसा आकार आकाशात खरोखरच दिसतो, तो अनसरथ तो या तुला राशीच्या भागामध्ये आहे म्हणून त्यांनी अनसरथ हा शब्द वापरला. कन्या रास, खरोखरच मुलगी एखादी असावी वाकून वडिलांना भेटायला चालले अशा तऱ्हेची ते आकृती दिसते म्हणून कन्या म्हटले. इतके बारीक सारीक आकार त्यांनी बघितले आणि तशी नावं दिले. मेष म्हणजे खरोखर बोकडासारखा आकार दिसतो, वृषभ म्हणजे बैलासारखा आकार दिसतो. हे सगळं बघून आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो की इतकं हे ज्ञान या लोकांनी कसं मिळवलं. आणि त्याचा पुन्हा पुढला ऋतूंशी संबंध घालून दाखवलाय आणि केव्हा काय काय घडतं याची वर्णनं वेदामध्ये केलीत. आणि त्याच्यावरून मी बघितलं हा काळ सगळा काढला तर वेदांचा काळ इसवी सन पूर्व 23720 वर्षापासून 4500 किंवा 4500 इसवी सन पूर्व इथपर्यंत आलेला दिसतो. त्यात शांती मंत्रांचाही उल्लेख केलेला आहे. शांती मंत्र हे नुसते काहीतरी देवतांना नमस्कार नाहीयेत, कुठल्या तरी देवता नाहीयेत, तर त्या देवता म्हणजे चार महत्वाचे खगोलशास्त्रीय बिंदू. त्यांना ती ज्या नक्षत्रापाशी असतात त्या नक्षत्रांच्या देवता त्या आहेत. मी इंद्राला नमस्कार केला, ह्याला नमस्कार केला, त्याला केला असं जे म्हटलंय हे चार बिंदू आहेत. आणि त्याच्यावरून काळ काढला तर 4500 वर्ष इसवी सन पूर्व असा काळ येतो. आता त्या शांती मंत्रांच्याही खोलात मी काही जात नाही. आणखीन एक महत्वाचा भाग सांगतो की इतका सगळा अभ्यास केल्यानंतर साहजिकच विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा विचार ऋषी करायला लागले. जो आज विश्वाच्या उत्पत्तीचा विचार साधारणपणे 1950 नंतर आलेला आहे. ह्या लॉवेलनी 75 साली विश्व कसं उत्पन्न झालं हे दिलंय. बिग बँग थेअरी म्हणून ती प्रख्यात आहे. या बिग बँग थेअरीचे सगळे मुद्दे ऋग्वेदात नासदीय सूक्तामध्ये सापडतात. आणि ऋग्वेदाचा काळ सहस्रो वर्ष मागे जातो. 1975 सिद्धांत ऋग्वेदामध्ये आढळतो. त्यांनी हीच सुरुवात केली की त्यावेळी मी विश्व उत्पन्न होण्यापूर्वी काहीच नव्हतं, काही काय नव्हतं, मी सत पण नव्हतं, असत पण नव्हतं, हिथून त्यांनी सुरुवात केली आहे. आज सायन्सनी जो विचार केलाय तो आकाश होता, त्याच्यात कुठला तरी प्री मॉडेल गॅस होता हे गृहित धरून पुढे सगळं केलेलं आहे. पण ऋषी त्याच्या मागे गेलाय, काहीच नव्हतं, आकाश सुद्धा नव्हतं, हिथून त्यांनी सुरुवात केली. आकाश नव्हतं, सत नव्हतं, असत नव्हतं, आणि मग काय काय घडलं, एकदम म्हणतोय काहीतरी ते गहन गंभीर असं आंब निर्माण झालं. कुठे झालं? एका क्षणात हे सगळं झालं असं तो काव्यात्मक दृष्टीने दर्शवतोय की काही नव्हतं आणि एकदम काहीतरी उत्पन्न झालं. आणि आज सायन्सनी हे मान्य केलंय की सुरुवातीच्या घटना इतक्या झपाट्याने झाल्या, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड मध्ये हे सगळं घडत गेलं. आणि म्हणून त्यांनी तसं वर्णन केलंय ऋषींनी. ते जे पहिलं निर्माण झालं त्याला आंब असं नाव ऋषींनी दिलंय. आजचे सायंटिस्ट त्याला येलेम असं म्हणतात, YLEM हे नाव देण्याचं कारण येल युनिव्हर्सिटीमध्ये दोन सायंटिस्ट होते, त्यांनी हा सिद्धांत मांडला. त्या सायंटिस्टची आद्याक्षर ई आणि एम, येलचं वायल घेतलं आणि आद्याक्षर प्रोफेसरांची ई आणि एम मिळून येलेम शब्द केला. अनसायंटिफिक, पण आंब शब्द अगदी सायंटिफिक आहे. आंबचा अर्थ पाणी असं सगळे लोक करतात, सगळे संस्कृत लोक आंब याचा अर्थ पाणी करतात. पण आंब म्हणजे पाणी नाही. याचं कारण असं की त्या नासदे सुक्ताच्या सुरुवातीलाच त्यावेळी असत पण नव्हतं, सत पण नव्हतं अशी सुरुवात केली. सत नव्हतं म्हणजे पाणी नव्हतं, योगाने चाललं. पृथ्वीच नव्हती, आकाश नव्हतं, पाणी येईल कुठून? म्हणून ह्या ऋषींनी एक नवीन नाव शोधलं की ते जे पहिलं तत्व निर्माण झालं त्याचं नाव आंब. का असं म्हटलं? तर आंब या धातूचा अर्थ आवाज करणे असा आहे. ते जे पहिलं तत्व निर्माण झालं ते अत्यंत विरळ होतं, ते हालचाल करत होतं आणि म्हणून त्यातून आवाज निर्माण होत होता. कुठलंही पातळ द्रव हालचाल करतो त्यावेळी आवाज निर्माण करतो, म्हणून त्यांनी अत्यंत सायंटिफिक शब्द आंब वापरला. इलेम हा अनसायंटिफिक आहे शब्द आणि हा आंब सायंटिफिक शब्द आहे. आता तो आंब निर्माण झालं, कुठे निर्माण झालं असा प्रश्न केलाय. मी कुठेतरी एका जागी निर्माण केलं, निर्माण झालं हे त्यांनी सुचवलंय. हेही आज न कळत सायंटिस्टनी मान्य केलंय. हबलनी सिद्धांत मांडला की ह्या सगळ्या ज्या गॅलेक्सीज आहेत या एकमेकापासून दूर जात आहेत, सेकंदाला 60,000 मैल इतक्या वेगाने ह्या दूर जात आहेत. अगदी बरोबर आहे. पुढला विचार कोणीच केला नाही, हबलनी केला नाही, नंतरच्या शास्त्रज्ञांनीही केला नाही. तो मी मांडतो तुमच्या पुढे की हा एक सेकंद म्हटलं की 60,000 मैल दूर आहेत गॅलेक्सी. मग एक सेकंद जर आपण भूतकाळात गेलो तर त्या 60,000 मैल जवळ आहेत. आणखीन 1,000 मागे जा, आणखीन 60,000 मैल जवळ. असं करत करत एका काळात असं आपण पोहोचू की जिथे सगळ्या या गॅलेक्सीज एका ठिकाणी होत्या, की एका जागी कुठेतरी हे निर्माण झालं आणि मग सगळीकडे पसरलं. म्हणून पसरलं या अर्थी ब्रह्म हा नाम त्यांनी शोधून काढलं. बृह धातोय, बृह म्हणजे पसरणे, जे पसरलेलं आहे, प्रचंड पसार आहे ते ब्रह्म. अशी ही वर्णनं आणि अशी नावं त्यांनी निर्माण केली. आता हे आंब निर्माण झालं, त्या आंबाचा आभू तयार झाला असं म्हटलंय. आभू आ समंतात भवती इथे आभू, म्हणजे भोवती पसरलेले जे द्रव्य ते एकत्र आलं त्याला आभू असं नाव दिलं, म्हणजे गोळा बनला. त्याला गॅस ड्रॉप असं आजचे सायंटिस्ट म्हणतात. त्या गोळ्यामध्ये तो गोळा बनला, तो कसा होता? तुच्छ येन आपितम. आभू तुच्छ येन आपितम, म्हणजे तुच्छ म्हणजे हलक्या वस्तूंनी तो झाकलेला होता, म्हणजेच ओघाने आलं जड वस्तू पोटात होती, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख इथे आला. आणि मग म्हटलं त्या गुरुत्वाकर्षणामुळे तिथे तप निर्माण झालं आणि तपाच्या महात्म्यामुळे सगळं घडलं. हे जे म्हणतोय ऋषी हेच नेमकं सायंटिस्ट सुद्धा सांगतायत की त्या गॅस ड्रॉप मध्ये भोवतालच्या वस्तूचा दाब मध्ये पडला, उष्णता निर्माण झाली, आण्विक क्रिया चालू झाल्या, स्फोट झाला आणि हे विश्व उत्पन्न झालं. वेदांनी जे सांगितलं तेच नेमकं आजचं सायन्स सांगतं. हे आपल्याला अभिमानास्पद आहे, इतकं प्रचंड ज्ञान वेदामध्ये भरलेलं आहे. म्हणून वेद हेच ज्ञान, म्हणून वेदाला नमस्कार करूनच माझं हे भाषण थांबवतो.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते महर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती राजेश खेले. प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा

0: या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.

श्रोते हो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तीरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तिसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील चौथा श्लोक आपण पाहणार आहोत. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. या श्लोकामध्ये समर्थ मनाला बजावून सांगतायत की दुष्ट वासना नको, पापबुद्धी नको, नीती सोडू नको. म्हणजे ह्या सर्वाचा त्याग करून मनात म्हणजे अंतःकरणात सारासार विवेक करून सार जो परमात्मा त्याचा विचार दृढ करीत जा, त्याचंच चिंतन करत जा. परमात्मा भगवंत जर चित्तातून राहायचं असेल तर त्यासाठी मन बुद्धी अंतःकरण हे सर्व अगदी शुद्ध निर्मळ पवित्र आणि मोकळं असायला हवं. जोपर्यंत तिथं नाना प्रकारच्या वासना इच्छा कामना आहेत आणि त्या देखील दुष्ट विकृत अशा आहेत तोपर्यंत भगवंताला राहायला जागाच नाही आहे. कामना वासना या दोन प्रकारच्या असतात. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, मना वासना वासुदेवी वसू दे, मना कामना कामसंगी नको दे. मन जसं चांगलं वाईट सुष्ट दुष्ट दोन्ही प्रकाराने विचार करू शकतं, तसंच कामना वासना ह्या देखील चांगल्या आणि वाईट दोन्ही असू शकतात. त्या मनबुद्धीला लागलेल्याच आहेत. कामना ह्या सकाम आणि निष्काम असू शकतात. सकाम उपासना आणि निष्काम उपासना दोन्ही प्रकारची उपासना होतील. सकाम उपासना केली की संसार जोडला जातो आणि निष्काम उपासनेने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. वासनेमध्ये देखील कुवासना सद्वासना अशा असतात. कुवासनेनं मन दूषित अमंगळ अपवित्र बनतं. देहबुद्धीशी निगडीत राहून भगवंतापासून दूर दूर जातो. बुद्धी देखील कुबुद्धी आणि सद्बुद्धी अशी असते. आपण कोणत्या बुद्धीची जोपासना करतो हे पाहायला पाहिजे. भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल आणि जीवन धन्य करायचं असेल तर देह मन बुद्धी ही तिन्ही साधनं अगदी शुद्ध पवित्र निर्मळ असायला पाहिजेत. त्यासाठी समर्थ सांगतात की वासना दुष्ट असू नये, पापबुद्धी नसावी. पण पाप म्हणजे तरी काय? पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याचं अहित चिंतन वस्तुतः काय करायला पाहिजे? दुसऱ्याच्या हितासंबंधी चिंतन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शक्यतोपरीनं सहाय्यभूत होणं आणि त्यातही आपण दुसऱ्यावर उपकार करतो अशी भावना नसणं हे आवश्यक आहे. देहबुद्धी स्वार्थ जेवढा बळकट असेल तेवढी पापकर्म हातून सहजच घडत जातात आणि जेवढी आपली बुद्धी

धर्माबरोबरच नीतीचा अवलंब ही जीवनाला आवश्यक आहे आणि तिनं अधर्मात वर्तन करून देह मनबुद्धीची शुद्धता संभवत नाही. म्हणून न्यायानं नीतीनं वर्तन करावं. या श्लोकाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, हे मना, अंतरात सार आसाराचा विचार करून सार जे शाश्वत तत्व आत्मतत्व आहे त्याला तू धरून राहा. आसार म्हणजे अशाश्वताच्या मागे व्यर्थ जाऊन जीवन वाया घालवू नको. या श्लोकात सर्व व्यावहारिक सूचना स्पष्टपणे दिल्या आहेत. वाचताना ऐकताना सर्व सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात मात्र लहान सहान गोष्टी देखील सातत्यानं करत राहणं अवघड वाटतं, पण ते केले पाहिजे तरच नरजन्म सफल होणार आहे. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

जेव्हा ज्या काही जगाच्या कल्याणासाठी देतात, जगाच्या कल्याणासाठी ज्या ज्या महनीय ज्यांना विभूती देत असतात त्यांना देव असं म्हटलेलं आहे. जगाच्यासाठी गंगा आता देव देवता आहे, कारण ती जगाच्या कल्याणासाठी वाहते देते. म्हणून ते पाणी हातात हातात श्रद्धेने लोक त्या पाण्याला गंगा माता म्हणतात. कोणी त्याला नदी म्हणतील पण त्याला माता देवत्व देतात की ही देवी आहे. कोणी पुस्तक म्हटले की ही माता सरस्वती आहे, अर्थात सरस्वती म्हणजे जसंच ती ती आम्हाला विणा घेऊन दिसली म्हणजे सरस्वती असं म्हणण्याचं कारण नाही. तर यातून जो एक बोध घ्यायचा आहे याबद्दल जे सांगितलं, तसं सूर्याच्या संदर्भात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सूर्य प्रत्यक्ष देव आहे. सांबा तू विचारतोयस की प्रत्यक्ष देवता कुठला ते मला सांगा. त्यातलं सूर्य हे तर प्रत्यक्ष दैवत आहे. प्रत्यक्षम देवता सूर्यो जगच्चक्षुर दिवाकर तस्मादभि अधिक काचित् देवता नास्ति शाश्वती यस्मादिदं जगज्जातं लयं यास्यति यत्र च. ज्याच्यामध्ये सगळं विश्व लय पावतं, विश्व ज्याच्या निमित्ताने ज्याचं चलनवलन चाललेलं असतं, विश्वातले सगळे व्यवहार ज्याच्या साक्षीने होतात आणि जो त्या व्यवहारांना ऊर्जा पुरवतो, शक्ती प्रदान करतो. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलीने वर्णन केलंय की ज्या सूर्याच्या साक्षीने हे सगळे व्यवहार चाललेले असतात तो आहे म्हणून सगळं चाललेलं आहे आणि म्हणून त्याला कर्मसाक्षी सुद्धा म्हणतात. असा हा सूर्य म्हणजे प्रत्यक्ष तो नेत्र स्वरूप म्हटलाय. जगत चक्षुर दिवाकर जगाचा नेत्र असं ज्याला म्हटलेला आहे, नेत्र स्वरूप असणारा सूर्य सर्व काही उत्पन्न होणार आणि लय पावणार. भगवान गीतेमध्ये सुद्धा म्हणतात त्यानिमित्तानेच की तपाम्यमहं वर्षं निगृह्णामुत्सृजामि च. त्याच सूर्याच्या द्वारे मी तप्त करतो, त्याच सूर्याच्या द्वारे ग्रीष्म ऋतूमध्ये सगळी पृथ्वी भाजून काढतो आणि पुढे वर्षा ऋतूमध्ये पुन्हा शीतलता निर्माण करण्यासाठी जलाचा वर्षाव करतो. हे सूर्यसुद्धा माझं स्वरूप आहे. आदित्यानामहं हे माझं स्वरूप आहे. कारण जगामध्ये ज्या ज्या महनीय गोष्टी आहेत ज्या देत असतात त्यांना देव असं म्हटलेलं आहे. देतात स्वार्थाचा विचार न करता, जगत कल्याणाचा विचार ठेवून ज्या सतत काही ना काहीतरी प्रदान करत असतात. अपेक्षा एवढीच असते की माणसाने त्याची जाणीव ठेवावी, कृतज्ञता ठेवावी आणि बाकी माणूस काय देऊ शकतोय तो विनम्रपणे फक्त शरण जाऊ शकतोय की तुमच्या कृपेने तुम्ही दिलं म्हणून. एवढं म्हटल्याने काय कमीपणा होतोय, पण तेही माणसाकडे दारिद्र्य असतं. तर अशा या महनीय गोष्टी प्रत्यक्ष देवता आहे. अग्नी ही प्रत्यक्ष देवता आहे, सूर्य प्रत्यक्ष देवता आहे, प्रत्यक्ष देणार आहे. म्हणून देवता याचा अर्थ असा विशिष्ट आकारबद्ध नाही, त्याचे मूळ संकल्पना की देत राहणारे. सूर्य जगाचा आत्मा सुद्धा म्हटला की त्याची शक्ती अगदी जशी आत्म्याची शक्ती ही केसाच्या आग्रापासून पायाच्या जो बोटाचा नखाच्या आग्रापर्यंत आत्म्याची शक्ती आहे. कुठे रस्त्याने चालताना ठेस जरी लागली तरी मुखातून आई ग शब्द निर्माण होईल.

न करता मार्गदर्शन केलेला आहे, उपदेश केलेला आहे. ज्या ज्या क्षणी अगदी युद्धाच्या वेळेला ज्या देवतेची उपासना केली पाहिजे त्या देवतेची उपासना करा सांगितले. युद्धावर जायचं आहे अर्जुनाला सांगितले दुर्गेची उपासना कर, कालीची उपासना कर. ज्यासाठी जी शक्ती आवश्यक आहे तीच देवता ती देऊ शकते. आता ज्या खात्याकडे काम आहे त्या खात्याकडेच गेलं पाहिजे तेव्हा ते काम चटकन होईल. म्हणून जेव्हा अर्जुनाला जयद्रथाचा वध करायचा आहे तर दुर्गेची उपासना करायला सांगितली, काळाच्या संदर्भात शिवशंकराची प्रार्थना करायला सांगितली. जेव्हा नाही तर म्हटलं असतं माझीच केवळ प्रार्थना कर, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्याच ठिकाणी आहेत, पण तरीही त्या त्या शक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. तसं इथं स्वतः भगवान श्रीकृष्ण सूर्याचं महात्म्य आपल्या पुत्राला सांभाळायला सांगतात आणि त्यांनी विचारलं त्याप्रमाणे की सूर्याची ही आराधना कशी आहे, सूर्याचं स्वरूप या संदर्भात सांगितलंय. आपल्याकडे त्रिकाल सूर्य उपासना सांगितली, संध्यावंदनातून त्रिकाल सूर्य उपासना. आजही आपण जर ओरिसा प्रांतामध्ये असणार कोणार्क सूर्याचं मंदिर बघितलं, सूर्य मंदिर जे निर्माण झालं अतिशय सुंदर असणार, तीनही वेळेला सूर्याची जी काही एक प्रतिमा असावी की प्रातःकाळी असणार सूर्याचं बालरूप, माध्यान्ह काळी असणार तारुण्य रूप आणि संध्याकाळी असणार वृद्ध रूप, अशा तीनही मूर्ती आजही तिथं आपल्याला बघायला मिळतात. विशिष्ट प्रकारच्या पाषाणातून निर्माण केलेल्या या मूर्ती सूर्याचं स्वरूप प्रात मध्य आणि सायं ही त्रिकाळ सूर्योपासना सुद्धा सांगितली आहे. आणि इथं सुमंत सुद्धा सांगतायत की जो कोणी सूर्याची नित्यमेव अशी आराधना करतो उपासना करतो त्या व्यक्तीला काहीही दुर्लभ नाही, त्या व्यक्तीला सर्व प्रकारची सुख अगदी भक्तीपासून मुक्तीपर्यंत सगळं काही सूर्याच्या कृपेने त्याला प्राप्त होऊ शकतो, सूर्याची नित्य उपासना जो करणारा. म्हणून आपल्याकडे अगदी म्हटलं की सूर्य उदयाला येण्यापूर्वीच माणसाने उठलं पाहिजे, सूर्य उदयाला येण्यापूर्वी सुटलं पाहिजे, सूर्य जोपर्यंत आकाशात तळपतोय तोपर्यंत भोजन केलं पाहिजे कारण तोपर्यंत जठराग्नी प्रज्वलित आहे, सूर्याच्या अस्तानंतर जठराग्नी मंद होतो, खाल्लेलं लवकर पचत नाही, त्यातून वात निर्मिती होते, विकार निर्माण होतात. म्हणून सूर्य जोपर्यंत आकाशात तळपतोय तोपर्यंत भोजन घ्यावं, अन्नाचं पचन लवकर होतं. सूर्य जोपर्यंत आकाशात आहे तोपर्यंत मंत्रांचा उच्चार जास्त प्रभावी ठरतो. उजव्या नागपुडीतून जवळ श्वास चाललाय ती सूर्यनाडी म्हटली आहे आणि तेव्हा केलेल्या मंत्रांचा उच्चार जास्त प्रभावी ठरतो. डाव्या नागपुडीतून श्वास चाललाय ही चंद्रनाडी म्हटली, तेव्हा केलेल्या मंत्रांचा उच्चार तितका कमी प्रभावी ठरतो. म्हणून केव्हा मंत्रोच्चार करावा, कुठल्या मंत्राचा, स्त्री मंत्र कसा आहे, पुरुष मंत्र कसा आहे, नपुसक मंत्र कसा आहे, कुठल्या काळी त्या मंत्रांचा उच्चार करावा हे मंत्रविज्ञान सुद्धा मांडलेलं आहे पुराणांमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी सूर्य उपासना जी म्हटली, कुठलेही कर्म ज्याला वैदिक कर्म म्हटलं, विहित कर्म म्हटलं, ती सगळी कर्म सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच शास्त्राने योग्य मानले. यज्ञ करायचा असेल सूर्य उपस्थित असताना, विवाहादी संस्कार असतील, आजकाल रात्री 12 वाजता बऱ्याच ठिकाणी विवाह लागतात, त्यामुळे सूर्य उपस्थित नसताना केलेलं कर्म काही उपयोग नाही, ते अंधारातलं कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. सूर्य हा कर्मसाक्षी म्हटला, ऊर्जा प्रदान करणार आहे, त्याच्या साक्षीने उलट कर्म करावं असं म्हटलंय. म्हणून भोजनादी असो, कुठलंही धार्मिक कृत्य असो, सत्कर्मादी असो, सूर्याच्या द्वारे त्या गोष्टीची नोंद घेतली जाते किंवा त्या कर्माला एक प्रकारची तेजस्विता प्राप्त होते सूर्य उपस्थित असताना केलेलं कर्म. म्हणून अगदी भक्तीपासून मुक्तीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी जो सूर्याची उपासना करतो, प्रार्थना करतो, भक्ती करतो त्याला प्राप्त होतो हे सांब. म्हणून तू जर ज्या कोणी विधीपूर्वक सूर्याची आराधना केली, सूर्योपस्थान सुद्धा आहे, सूर्याला नित्य अर्घ देण्याची सुद्धा क्रिया आहे, सूर्यासंबंधीची व्रतवैकल्य आहेत,
सूर्याला प्रणाम करण्याची पद्धती आहे.

0: सूर्याच्या कृपेसाठी स्तोत्रादी सुद्धा आहेत. म्हणून जर कोणी विधीपूर्वक सूर्य आराधना केली तर तो रोग व्याधी मुक्त होणार हे निश्चित. रोग व्याधी मुक्त होणार आहे. सूर्याचं नित्य अर्चन करावं. रोज प्रातःकाळी सूर्याला अर्घ प्रदान करावं. या ठिकाणी पौराणिक मंत्राच्या दृष्टीने सांगितलं की ओम खकोल काय स्वाहा या मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ प्रदान करावं. ख आकाशामध्ये जो वास्तव्य करणारा प्रदीप्त असणारा खकोल काय स्वाहा अशाही मंत्राचा उच्चार करून सूर्याची प्रत्येक महिन्यातली नामंसुद्धा वेगवेगळी या ठिकाणी सांगितली. चैत्र वैशाख महिन्यात त्याला धाता हे नाम आहे. ज्येष्ठ महिन्यात इंद्र हे नाम सांगितलं. आषाढ महिन्यात रवी हे नाम सांगितलं. श्रावण महिन्यात नव हे नाम सांगितलं. भाद्रपद महिन्यात यम हे नाम सांगितलं. अश्विन महिन्यात पर्जन्य हे नाम सांगितलं. कार्तिक महिन्यात त्वष्टा हे नाम सांगितलं. मार्गशीर्षात मित्र, पौषात विष्णू, माघात वरुण आणि फाल्गुनामध्ये सूर्य. अशा प्रकारे बाराही महिन्यांचं ही नावं सूर्याची सांगितली. बारा आदित्य जे आहेत त्यांची नावं आहेत की धाता, अर्यमा, मित्र, वरुण, इंद्र, विवस्वान, पूषा, भग, पर्जन्य, अंश, त्वष्टा आणि विष्णू. याप्रमाणे ही बाराही नावं सूर्याची सांगितलेली आहे. सूर्य उपासना करत असताना सूर्य तत्वाला, भगवान सूर्यनारायणाला प्रिय असणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये रक्तचंदन हा विषय सूर्यपूजेमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला आहे. रक्तचंदन सूर्याला आवडणारं जे आहे रक्तचंदन. आणि शिवाय करवीर पुष्प, कणेरीचं जे पुष्प आहे लाल, ते पुष्प सूर्याला आवडतं असं म्हटलेलं आहे. सूर्य प्रतिमा सूर्याची पूजा करत असताना म्हणून रक्तचंदन अर्थात श्रावणातल्या रविवारच्या पूजेत सुद्धा याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की हे करवीर पुष्प किंवा रक्तचंदन आहे. गोगुळ जो धूप आहे तोही सूर्याला प्रिय आहे. आणि आणखी पायस नैवेद्य सूर्याला प्रिय आहे, खिरीचा नैवेद्य. म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा दूध अथवा खिरीचा नैवेद्य सूर्याला अर्पण केला जातो. सर्वात श्रेष्ठ तिथी आहे, पुण्यदायिनी तिथी आहे रथसप्तमी जी आहे, माघ शुद्ध सप्तमी. तिला महासप्तमी असं सुद्धा म्हणतात. रथसप्तमीला महासप्तमी सुद्धा म्हणतात. इथं सुमंत ऋषी सुद्धा जे सांगतायत की जे कोणी या दिवशी भगवान सूर्याची न विसरता पूजा अर्चा करतात, स्मरण करतात, दर्शन करतात, कोणी त्यांना अर्घ्यदान करताय, कोणी त्या दिवशी एखादा अतिथी किंवा याचकाला अन्नदान करतात, कोणी त्या दिवशी उपवास करतात, कोणी सूर्याचा उत्सव साजरा करतात, रथयात्रा सुद्धा करतात. सूर्याची सुद्धा रथयात्रा मोठा सुंदर विषय मांडलेला आहे या ठिकाणी. पुराणांमध्ये जे येणारे विषय इतके ज्या पद्धतीने ते समोर आले पाहिजेत तसे येत नाही की सूर्याचं महात्म्य. आज सगळ्या विश्वामध्ये पर्यावरणाच्या संबंधाने जो सगळा केवळ शिबिर संमेलन सगळ्या गोष्टी होतात, कृती मात्र फार कमी होते, चर्चासत्र मात्र खूप होतात, पण त्यावरची कृती मात्र शून्य असते. की सूर्याकडून मिळणारी ऊर्जा पृथ्वीचं व्हावं, रक्षण व्हावं याकरता, वृक्षांचं संवर्धन व्हावं याकरता सगळा विषय पुराणांमध्ये मांडलेला आहे. तो फक्त पौराणिक पद्धतीने मांडला आहे म्हणून थोडा मागासल्यासारखा वाटतो, पण त्यातला भाव समजून घेतला की त्यातलं महत्वही लक्षात येतं की नाही की त्याही काळामध्ये या गोष्टीला महत्व दिलं आहे. पुढे या मध्यम पर्वामध्ये उद्यान निर्मिती काय आहे, वृक्ष कसे लावावेत त्यासंबंधीचं काय आहे, किंवा जलाशय कसे निर्माण करावेत, वापी कूप हे निर्माण कसे करावेत, म्हणजे पाण्याच्या संदर्भात, वृक्षांच्या संदर्भात, सूर्यासंदर्भात, ह्या सगळ्या पर्यावरणाच्या गोष्टी त्याही काळामध्ये महत्त्वाच्या मानल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सूर्याची उपासना जी सांगितली तो प्रदान करणार आहे, देणार आहे, म्हणून तो देव आहे, देवत्व त्या ठिकाणी आहे. पण या स्थितीला पोचल्याशिवाय माणसाच्या चित्तामध्ये स्थिरता येत नाही. जर त्या व्यक्तीने अशा या महनीय गोष्टींना देवत्व दिलं नाही तर त्याच्यातून काही लोकांमध्ये असे समज निर्माण होतात की यांना देवत्व देता आणि एका कर्मकांडात अडकवून ठेवतात, असे आरोप होतात की अशा गोष्टींना देवत्व देता आणि केवळ कर्मकांडात अडकवून ठेवतात. त्याच्यातलं विज्ञान समजून घेतलं पाहिजे, त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. मान्य आहे विज्ञानही समजून घेतलं पाहिजे, पण देवत्वही त्यात समजलं पाहिजे. आणि देवत्व जर समजलं नाही तर माणसाच्या चित्तामध्ये स्थिरता येत नाही आणि कृतज्ञता तर अजिबात निर्माण होत नाही. ही कृतज्ञता निर्माण करण्यासाठी त्यांना देवत्व दिलेलं आहे, कृतज्ञता. जर आई वडिलांना देवत्व दिलं तर त्याच्या ठिकाणी कृतज्ञता निर्माण होते की माता पिता हे दैवत आहे असं म्हटलं की त्या ठिकाणी कृतज्ञता निर्माण होते की नाही यांचे माझ्यावर उपकार आहेत, अशी भाषा त्याच्या मुखामध्ये येते. पण जर देवत्व दिलं नाही, केवळ व्यावहारिक भाव निर्माण केला तर तो म्हणतो केलं तर कुठे बिघडलंय, अशी त्याची भाषा निर्माण होते. पण देवत्व दिलं तर त्या ठिकाणी कर्तव्य लक्षात येतं आपोआप. म्हणून सूर्याची उपासना केल्याने कीर्ती प्राप्त होते, धन प्राप्त होतंय, विद्या प्राप्त होते, पुत्र पौत्रादी प्राप्त होतं, आरोग्य प्राप्त होतंय, आयुष्य प्राप्त होत आहे, उत्तम तेज कांती प्राप्त होते. जे जे जो जे वांछिल ज्याला जे जे हवं ते सूर्याच्या कृपेने निश्चित प्राप्त होत. थोडं सामर्थ्य सूर्याच्या या ठिकाणी आपण जर याज्ञवल्क्यांनी केलेलं ज्यांनी सूर्यकवच ज्यांच्या मुखोदत असेल त्यांना लक्षात येतं, महर्षी याज्ञवल्क्यांनी केलेलं स्तोत्र आहे, छोटंसं असणारं स्तोत्र. पण सूर्याची ही प्रत्येक शक्ती आमच्या शरीरामध्ये कुठे कुठे असणारी ही सगळी केंद्र त्या ठिकाणी ते तेज प्रगट झालं की रोग आपोआप नष्ट होणार. आणि रोग निर्माणच होऊ नये अशी व्यवस्था यातून केलेली आहे, रोग निर्माणच होऊ नये. जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा हा पुत्र सांब त्यांनीही उपासना सूर्याची केलेली होती, आणखी त्याचं पुढे वर्णन येणारच आहे. हा जो संवाद चाललेला आहे तो मूळ महर्षी सुमंत आणि राजा शतानिक यामध्ये. आता एक दुसरा प्रश्न उपस्थित केला की नेहमी आम्ही ऐकतो की सूर्याचा रथ असतो, सूर्याचा रथ याबद्दलचा हा एक प्रश्न आला पुढे. आता सूर्याचा रथ म्हणजे नेमकं काय आहे, पुन्हा त्याच गोष्टीचं अतिशय सुंदर निरूपण केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट समजावून सांगितलेली आहे की सूर्याचा हा रथ एक चक्र तीन नाभी पाच अरे असणारा सुवर्णमय आठ अशा बंधांनी युक्त अशी एक नेमी आहे. 10,000 योजन लांब रुंद असं याचं जे स्वरूप आहे सुवर्णरथ. अरुण ज्याचा सारथी सोन्याचा असणार हा रथ. 7 घोडे ज्याला आहेत असं ज्याचं वर्णन. थोडक्यात म्हटलं तर हे रूपक सांगितलं. रथ म्हटला, घोडे त्याला म्हटले, सारथी म्हटला वगैरे सगळे चाक वगैरे इत्यादी वर्णन केलं की माणसाच्या डोक्यामध्ये रथाची संकल्पना मांडली की हे रथ आहे, जणू हा एक रथ आहे सूर्याचा हा रथ. पण त्याचं अतिशय सुंदर रीतीने वर्णन या ठिकाणी केलं की सूर्याचा रथ काय आहे. विविध पुराणांमध्ये अगदी श्रीमद भागवतामध्ये सुद्धा राजा परीक्षितीला सुखदेवांनी सांगितलं. खगोलशास्त्राचा विषय जो पंचमस्कंदामध्ये आलेला आहे, ज्योतिषचक्र सूर्यरथमंडल वर्णन नावाचा जो अध्याय 21वा अध्याय भागवताच्या पंचमस्कंदामध्ये आहे त्यामध्ये सुद्धा हे वर्णन आलेलं आहे की सूर्यरथ म्हणजे काय आहे. यस्य एक चक्रम द्वादशारम षण्णेमी त्रिनाभी संवत्सरात्मकम समामनती तस्य अक्षो मेरो और मूर्धनी कृतो मानसोत्तरे कृते तर भागो यत्र प्रोतम रविरथ चक्रम तैलयंत्र चक्रवत भ्रमन मानसोत्तर गिरव परिभ्रमती, असं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये सुद्धा. इथे ते सांगितलं की सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. आता एका चाकाचा कधी रथ असू शकतो का? पण सूर्याच्या रथाला एकच चाक आहे, एकच चक्र म्हटलंय. हे चक्र म्हणजे कालचक्र, संवत्सरात्मक असणारं चक्र, 12 महिन्यांचं असणारं वर्ष संवत्सरात्मक चक्र आहे. म्हणून सूर्याच्या रथाचं एकच चाक आहे. यस्य चक्रम द्वादशारम, त्याला 12 आरे आहेत त्या चाकाला, 12 महिने आहेत, 12 महिन्यांनी युक्त असणारे चाक आणि त्याचे प्रत्येक आरे जे आहेत म्हणून त्याला द्वादशार. त्यासह या चाकांना, चाकाचं जे गोलाकार आहे, तीन ठिकाणी जोडलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणून त्रिनाभी, तीन नाभी आहेत. या तीन नाभी म्हणजे चार चार महिन्याचा तीन चातुर्मास एकत्र होतात तेव्हा एक वर्ष तयार होतं, त्रिनाभी. एक चाक जे आहे तीन बिंदूंच्या द्वारे जोडलेला आहे गोलाकार, त्याला प्राप्त झालेला आहे आणि 12 आरे त्याला आहेत 12 महिन्यांचे. म्हणून भागवतामध्ये वर्णन जे आहे की एक चक्रम एक चक्रम द्वादशारम षण्णेभी त्रिणाभी संवत्सरात्मकम, 12 महिन्यांनी युक्त असणारे एक वर्ष असं हे सूर्याच्या रथाचं चाक आहे. आणि तस्य अक्ष, त्याचा केंद्रबिंदू, तस अक्ष म्हणजे केंद्रबिंदू आहे, मेरोर मूर्धनी मेरू पर्वताच्या शिखरावरती त्याचा केंद्रबिंदू आहे आणि हे अखंड सूर्यचक्र जे आहे ते फिरत आहे. हे चक्र अव्याहत चाललेलं आहे, कधीही न थांबलेलं. त्याचं वर्णन असं केलं आहे की हे तैलयंत्र चक्रवत, जसं एखादं तैलयंत्र जे आहे त्या यंत्राचं असणारं चाक जसं सतत फिरत आहे, तसं हे चाक मेरू पर्वतावरती असणारा अक्षाभोवती सतत सतत परिभ्रमण करत आहे. सूर्याचा हा रथ चाल सारखा फिरतोय आणि तो फिरत असताना मेरू केवळ पृथ्वीच्या संदर्भात विचार केलेला नाही, मेरू हा विषय जो आहे तो पृथ्वीचा एक अक्ष मानला, एक केंद्रबिंदू मानला, पण त्याचा संपूर्ण व्यास विस्तार हा त्रैलोक्यापर्यंतचा आहे. त्रैलोक्य म्हटलेला आहे की याच सूर्याच्या चक्राची पूर्व दिशा, ज्याला इंद्राची राजधानी अमरावती म्हटली, दक्षिण दिशाम संयमनीपुरी, पश्चिमेला वरुणाची विभावरीपुरी आणि जी उत्तरेला असणारी, चारही दिशांना ते चक्र फिरत असताना त्याचे जे प्रकाश किरण त्या त्या ठिकाणी जे पोहोचत आहे तिथपर्यंत त्याची जी व्याप्ती आहे, तेव्हा कुठल्या काळात इथं प्रातः काळ आहे तर तिथं कुठला काळ आहे, इथं कुठला काळ आहे, असा सगळा जो अनुभव प्राप्त होतो. पण त्याचा हा अक्ष इथं आहे. या चाकाच्या दोनच बाजू आहेत, चक्राच्या दोन बाजू ज्या आहेत त्यामध्ये एक उत्तरायण एक दक्षिणायण, दोन बाजू याच्या आहेत. या रथाचा जो हा रथ जो आहे, या ठिकाणी रथाचा ध्वज जो मानला तो ध्वज आहे धर्माचा. हा जो हे सगळं फिरता आहे ते कशासाठी आहे? सृष्टीमध्ये धर्म सतत राहावा. सृष्टी ही धर्माच्या आधारावर चालते आणि धर्म हा विश्वाची धारणा करतो. धारणा धर्ममित्याहू धर्मो धारयते प्रजा, हा धारणा करणारा तो धर्म आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। राजेसाहेब स्वामींच्या चरणांशी बसले होते। त्यांनी देवांसाठी उगाळलेलं चंदन हातात घेतलं आणि स्वामींना लावलं, त्यांची पूजा केली। स्वामी राजावर प्रसन्न झाले। झोपाळ्यावर राजाला आपल्या शेजारी बसवलं। झोपाळा आपोआप झुलू लागला। झोक्याला गती आली। राजाच्या लक्षात आलं, सर्वत्र चंदनगंध पसरलेला आहे। मघाचा उंदीर स्वामींसमोर येऊन उभा आहे। स्वामी झोपाळ्यावरून उतरले। उंदीर स्वामींच्या चरणांशी आला। पुढले दोन पाय त्याने स्वामी चरणांशी ठेवले। आपली शेपटी वर करून स्वामींना त्याने आनंदाने अभिवादन केलं। आणि अचानक उंदीर मनुष्यवाणीत बोलू लागला, स्वामी, सेवकाच्या हातून माझा मृत्यू घडला, आपण मला जीवदान दिलं, वाटतं तुमची आजन्म सेवा करावी, पूजा करावी, परंतु मी उंदीर, माणसासारखी मला पूजा करता येणार नाही। तुम्ही मला मानवी आयुष्य मिळेल असा आशीर्वाद द्या, म्हणजे मला तुमची सेवा करता येईल। स्वामी मंद हसले, म्हणाले, उंदरा, तुझा मृत्यूक्षण जवळ आला होता, परंतु तो मी थोडा लांबवला। कारण एकच, मला तुझे मागचे जन्म तुला सांगायचे होते। हिमालयात मी वावरत असताना तू माझ्याजवळ हरिणीच्या रूपात होतास, माझ्याजवळ तू बागडत राहायचास, त्यानंतर तू मानवी जन्म घेतलास आणि गणेशाची पूजा केलीस। गणेशाचं वाहन व्हावं म्हणून तू ह्या जन्मी उंदीर झालास। राजवाड्यात तू ह्या देवघरातच वावरत राहायचास, मला वाटलं तुला मोक्ष मिळावा, परंतु तू म्हणतोस की तुला माझी सेवा करायची आहे, तुला मानवी जन्म निश्चित मिळेल, तो मात्र तुझा शेवटचा प्रवास। तू मोठा होशील तेव्हा माझी अवतार समाप्ती झाली असेल, तू अक्कलकोटातच राहशील आणि माझ्या पादुकांची सेवा करशील। स्वामींनी उंदराच्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला। आश्चर्य म्हणजे उंदराच्या मुखातून शब्द उमटू लागले, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। उंदराने डोळे भरून स्वामींकडे पाहिलं, पुन्हा पुढले दोन्ही पाय जुळवले, नमस्कार केला आणि पुन्हा देवघरात निघून गेला। देवघराच्या दिशेने उंदराच्या पायाचे चंदन ठसे उमटले होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही मनाशी एक संकल्प करा की मला फक्त भगवंताचाच सहवास हवा आहे, त्यासाठी त्याच्या नामात अखंड रहा, त्याचाच ध्यास घ्या। आयुष्यात एक क्षण असा येईल की भगवंत अस्तित्वाची चाहूल तुम्हाला आपोआप लागेल। नामाची शक्ती वाढली की मग आनंदाचा प्रदेश विस्तारत जातो। ह्या विस्तारलेल्या आनंद प्रदेशातच भगवंत अस्तित्व वावरत असतं। म्हणून प्रत्येक साधक भक्ताने नामस्मरणात रममाण होण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, एवढंच माझं सांगणं आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
1: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा.